0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 31 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. आपल्याला साधायचं काय हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधनं आहेत हे पक्कं समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचं होतं. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुलं गाडीत बसली, पण मुंबईला जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला आणि गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं. त्या गृहस्थाला नाही तसं वाटलं. वशिष्ठांनी रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निस्संग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निस्संग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कोणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कोणाला टाकता येत नाही. पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचाचं आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे नामस्मरण ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं तितकं समाधान अधिकाधिक असतं.

0: आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यू समयी सुद्धा प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणानं वागावं. ही वृत्ती अभ्यासानं आणि वारंवार विचारानं वाढवावी. प्रपंचात प्राप्त झालं त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचं व्हावं, राम ठेवील तसं समाधानानं राहावं. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचं आहे, माझं काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वरार्पण करणं आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाही तर दुःखी होऊ. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थामध्ये मिसळल्यानं दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सगळं सुखच. रामा, सर्व तुझंच आहे, तू देशील ती घेईन अशी भावना ठेवावी आणि यानंच अत्यंत समाधान होतं. जानके जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.
2: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 212वा, दशक 16व, महद्भूत निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीचं मूळ पाणी आहे, पाण्याचं मूळ अग्नी आहे, अग्नीचं मूळ वारा किंवा पवन आहे हे मागे सांगितलं. आता पवनाचे मूळ ऐका. सर्वांमध्ये चंचल असलेला केवळ अंतरात्मा हेच वायूचं मूळ आहे. तो येतो जातो पण दिसत नाही, स्थिर होऊन बसत नाही. त्याचं रूप हे वेदश्रुतींनाही अनुमानता येत नाही. ब्रह्माचं आद्य मूळ स्फुरण म्हणजे अंतरात्म्याचं लक्षण. जगदीश्वरापासून त्रिगुण पुढे झाले, त्या त्रिगुणापासून भूत झाली, नंतर ती स्पष्ट दशेला आली. त्या भूतांचं स्वरूप विवेकाने ओळखावं. त्यामध्ये मुख्य आकाश चारही भूतांमध्ये विशेष आहे. त्याच्या प्रकाशामुळे सगळीकडे प्रकाश पसरतो. विष्णू हा महा अद्भुत असा भूतांचा संकेत आहे, परंतु त्याचा अनुभव घेतला पाहिजे. भूतांची माहिती विस्ताराने सांगितली, त्या भूतांमध्ये व्यापक काय आहे ते पाहून त्याचा प्रत्यय घेता येतो. आत्म्याच्या चपळपणापुढे वायू हा किती पापडा आहे. आत्म्याचं चपळपण हे समजून घ्यावं. आत्म्याशिवाय काम चालत नाही. आत्मा दिसत नाही किंवा आढळत नाही. गुप्त रूपाने नाना विचार चालवतो. त्याने पिंड ब्रह्मांड व्यापून धरलंय. नाना शरीरामध्ये तो विराजमान झालेला आहे. विवेकी जनांना तो जगाच्या आतबाहेर असल्याचं लक्षात आलं. आत्म्याशिवाय देह चालेल ही कल्पनेत देखील घडणार नाही. अष्टधा प्रकृती त्याच्यामुळेच व्यक्त रूपाला आलेल्या आहेत. मुळापासून शेवटपर्यंत सगळं काही आत्माच करतो. आत्म्याच्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म आहे. आत्मा शरीरामध्ये राहतो, इंद्रियांचं ग्राम असतं ते जागृत करतो. देह आणि अंतरात्मा यांच्या संयोगामुळे नाना सुख दुःख भोगतो. सात आवरणांचं ब्रह्मांड, त्या सात आवरणांचं पिंड, त्या पिंडामध्ये सर्वश्रेष्ठ असा आत्मा आहे. तो विवेकाने ओळखावा. शब्द ऐकल्यावर समजतो, समजल्यावर प्रत्युत्तर देतो. त्वचेद्वारे कठीण आणि मृदू, शीत उष्ण जाणतो. नेत्राद्वारे पदार्थ पाहतो, नाना पदार्थांचं परीक्षण करतो. मनाद्वारे उच्च नीच जाणून घेतो. क्रूरदृष्टी, सौम्यदृष्टी, कपटदृष्टी, रूपादृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टी आहेत हा भेद जाणवतो. जिभेमध्ये नाना स्वाद असतात, त्याच्यातील भेदाभेद निवड करता येते. जे जे जाणलं ते विशद करून बोलतो. उत्तम अन्नाचा सुगंध, नाना सुगंध, परिमळ, नाना फुलांचे वास हे नाक जाणते. जिभेने स्वाद घेणे, हाताद्वारे देणे घेणे, पायामुळे सर्व काळ जाणं येणं, शिसनाद्वारे सुरत भोग भोगतो. गुदद्वाराने मलमूत्र त्याग करतो. मन सगळं काय आहे त्याची कल्पना करतं. असा त्रिभुवनामध्ये एकटा आत्माच व्यापार करीत असतो. त्याचं वर्णन करण्याला त्याच्याशिवाय दुसरा थोर कोणीही नाही. ज्याचा महिमा सांगेल असा दुसरा कोण आहे? आत्म्याचा व्याप न भूतो न भविष्यती आहे. 14 विद्या, 64 कला, धूर्तपणाच्या नाना कला, वेद शास्त्र पुराण 16, त्याच्या विना कसा राहील? इहलोकाचं वर्तन, परलोकी सारासार विचार हे सगळं आत्माच करत असतो. नाना मते, नाना भेद, नाना संवाद विवाद तो करतो. मुख्य तत्व विचार तो करतो. त्यामुळे त्याला सर्व सृष्टीच्या व्यापाचं रूप आलंय. त्यामुळे सगळं काही सार्थक झालं. लिहिणं, वाचणं, पाठांतर करणं, विचारणं, अर्थ सांगणं, अर्थ करणं, गाणं वाजवणं, नाचणं हे सगळं आत्म्यामुळे होतं. नाना सुखांमुळे आनंद होतो, नाना दुःखांमुळे कष्टी होतो, देह धरतो आणि सोडतो, असे नाना प्रकार आहेत. अशी आत्म्याची माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेव नमस्कार. गंगा गंगे धियो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. भले प्राणी मात्र गंगा नदीपासून गोदावरी नदीपासून शेकडो योजने दूर आहे, तरी पण स्नान करत असताना गंगा माय भागीरथी, हरगंगे भागीरथी, गोदा माय भागीरथी, यमुना माय भागीरथी असा नद्यांच्या नावांचा जयघोष जरी त्यानं केला तरीही तो सगळ्या पापांपासून मुक्त होतो आणि अंती विष्णुलोकी वैकुंठी, शिवलोकी कैलासी विराजमान होतो. गंगा गोदा नामस्मरणानं आपलं मन गंगेसारखं पवित्र आणि इतरांचे दोष पोटात घेणारं बनलं तरच जीवनाचं सार्थक होतं.

गंगेसारखं पवित्र मन हेच सत्वगुणी वृत्तीचं द्योतक आहे. ही सत्वगुणी वृत्ती गंगा पूजनासोबतच गंगेचं पाणी योग्य ठिकाणी वळवण्याकडं, पाणी साठवणीकडं सत्कारणी आली तर अन्नधान्याची समृद्धी घरीदारी यायला वेळ लागणार नाही. आणि अन्नधान्याची सुयोग्य साठवण आणि वितरण झालं तर कुणीच उपाशी राहणार नाही.

काय सांगू, आता संतांचे उपकार मज निरंतरच आगवीती. सगळ्या संतांनी ईशभक्तीसोबतच समता आणि बंधुभावाची शिकवण आपल्या कृतीमधून आणि अभंगांमधून नित्य दिलेली आहे. आल्या अतिथ्या मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. देण्याची वृत्तीच माणसाला उदार बनवते. दान धर्म करता करता गरजू माणसाच्या हातांना काम देता आलं तर मग खऱ्या अर्थानं ते लक्ष्मीपूजन घडेल.

माणसाचा देव माणूस तेव्हाच होतो जो स्वतःचा चरितार्थ उत्तम प्रकारे चालवून इतरांना सहाय्य करतो, चार हातांना काम देतो, समाजहित ध्यानात घेऊन आरोग्य आणि शिक्षण याबाबत अनेकांचं कल्याण करतो। त्यासाठी सगळ्यांनी देवरूप होणं आवश्यक आहे। आता देवरूप म्हणजे नेमकं कसं? तर असं,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिको हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शुक्रवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आम्ही प्रसारित करणार आहोत दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 प्रसारित होईल इतमी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. सकाळी 8 या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 10:20 प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. दुपारी 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1 प्रसारित होईल कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करती श्रद्धा कराळे. दुपारी 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी. दुपारी 2 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खेरनार. दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मोहना कारखानीस. सायंकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वर्षा गीते, सादर करत्या अनघा निमगावकर. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: कहते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 31 जुलै. 1948 मध्ये न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडले गेले. 1951 मध्ये जपान एअरलाइन्सची स्थापना झाली होती. 1954 मध्ये K2 माउंट गॉडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर इटालियन गिर्यारोहकांनी प्रथमच सर केले होते. 1956 मध्ये जिम लेकर कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. 1964 मध्ये रेंजर सात अंतराळ यानाने चंद्राची पहिली स्पष्ट छायाचित्रे घेतली होती. 1992 मध्ये जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला होता. 1992 मध्ये सातारचे वादक पंडित रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2000 मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्र डॉक्टर DD भावाळकर यांना HK फिरोदिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2001 मध्ये डॉक्टर जब्बार पटेल यांना राजश्री शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2012 मध्ये मायकल फेलिप्सने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार शेतकरी बंधन, भुईमूग लागवडीसाठी पॉलिथीन आच्छादन जे आहे त्याचा वापर करून प्रचलित पद्धतीपेक्षा 2 ते 3 पट उत्पादन घेत आहेत। तर हे पॉलिथीन आच्छादन काय आहे आणि भुईमूग उत्पादनामध्ये त्याचा वापर कसा करता येतो याविषयी थोडंसं जाणून घेऊया। पेरणीआधी वाफ्यावर पॉलिथीन मल्चिंग फिल्म अंथरून त्यावर पेरणी करणे म्हणजे पॉलिथीन आच्छादनाचा वापर करणे असं आपल्याला शास्त्रोक्तरित्या म्हणता येईल। या पॉलिथीन आच्छादनाचा वापर करून सर्वप्रथम जपानमध्ये भुईमूग लागवडीसाठी वापर केला गेला आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आलं। आज हे तंत्र आपण भुईमुगामध्ये आपल्याही भागामध्ये वापरू शकतो। तर भुईमुगामध्ये आपण जसा विचार करतो त्या पद्धतीप्रमाणे पूर्व मशागत जी आहे, ज्याला आपण म्हणतो किंवा शेत तयार करणे, नांगरणी करणं आहे, वखरणीच्या पाया देणं आहे, शेवटच्या वखरपाळीपूर्वी शेणखताचा वापर करणं आहे आणि वाफे तयार करून घेणं रिजर किंवा नांगरच्या सहाय्यानं किंवा डोऱ्याच्या दोरी गुंडाळून 30 सेंटीमीटर त्याच्या सरीवरंब तयार करणं, शास्त्रोक्त पद्धतीनं जे शिफारसीत खताचं व्यवस्थापन आहे ज्याला आपण माती परीक्षणाच्या आधारावर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून खताचं व्यवस्थापन करणं, ह्या सगळ्या बाबी आपल्याला करणं गरजेचं आहे। पण पॉलिथीन फिल्म याच्यामध्ये कशाप्रकारे अंथरल्या जाऊ शकते या संदर्भात थोडंसं जाणून घेऊ। साधारणतः 90 सेंटीमीटर रुंदीच्या वरंब्यावर 7 मायक्रॉन जाडीची पॉलिथीन मल्चिंग फिल्म पसरून देऊन वरंब्याच्या दोन्ही बाजूस मातीनं व्यवस्थित झाकून जर आपण घेतलं तर ती योग्यरित्या पॉलिथीन फिल्म भुईमुगासाठी वापरली गेली असं आपण म्हणू शकतो। आपण थोडं समजून घेऊ पुन्हा की साधारणतः 90 सेंटीमीटर रुंदीच्या वरंब्यावर 7 मायक्रॉन जाडीची पॉलिथीन मल्चिंग फिल्म पसरून द्यायची आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूनं ती मातीने व्यवस्थित झाकून घ्यायची। जर छिद्र नसतील तर 30 बाय 10 सेंटीमीटर किंवा 20 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर 4 इंच व्यासाचं छिद्र लोखंडी पाईपनं पाडून घ्यायचं। ज्या फिल्मला छिद्र असलेले जे फिल्म आज बाजारात मिळतात त्यांना वेगळं आपल्याला छिद्र पाडण्याची गरज नाही। त्यानंतर प्रत्येक छिद्रामध्ये 2 दाणे याप्रमाणे आपण टोकन करायची। पेरणीपूर्वी मग ह्या बाबी आपण जसं पॉलिथीन मल्चा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये बाकी सगळ्या ज्या पद्धती आहेत, एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकीकृत कीड आणि रोग व्यवस्थापन, याशिवाय योग्य अंतर राखणं, त्याला योग्य पद्धतीने मशागत करणं, ह्या सगळ्या बाबी आपल्याला करून याचं उत्पादन घेऊ शकतो। पण जसं मी म्हटलं की भुईमूग लागवडीमध्ये पॉलिथीन आच्छादनाचा जर वापर केला तर प्रचलित पद्धतीपेक्षा 2 ते 3 पट उत्पादन मिळतं। तर या आच्छादन पद्धतीचे काही वेगळे फायदे आहेत। त्याच्यामध्ये प्रचलित पद्धतीपेक्षा जसं म्हटलं त्याप्रमाणे 1.5 ते 2 पट उत्पादन अधिक मिळतं, पाण्याची बचत होते, कमी तापमानामध्ये सुद्धा एक समान एकसारख्याने लवकर उगवण होते, तणाचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक काढणीसाठी 10 ते 15 दिवस लवकर तयार होते, किडींच्या रोगाचं प्रमाण कमी राहतं, अपरिपक्व आणि पोचत शेंगासुद्धा तिथं कमी लागतात, दाण्यामध्ये तेलाचं व प्रथिनाचं प्रमाण वाढतं, शेंगा जमिनीमध्ये खुळत नाही आणि जमिनीच्या जैविक गुणधर्मात चांगल्या पद्धतीने वाढ होते। म्हणून सल्ला असा राहील की भुईमुगामध्ये पॉलिथीन आच्छादनाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घ्या। आणि याविषयी अधिक माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कडधान्य संशोधन विभाग ज्याला आपण म्हणतो किंवा जे गैरधान्य संशोधन विभाग आहे त्यांच्याशी संपर्क करा किंवा कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जी पीक संरक्षण शाखा आहे यांच्याशी संपर्क करा आणि माहिती करून घ्या आणि योग्य तंत्र वापरूनच पॉलिथीन आच्छादनाचा वापर करा आणि अधिकाधिक भुईमुगाचं उत्पादन घ्या। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-239-4121.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. नेहमीच या कार्यक्रमामध्ये वेगळा विषय असतो, आजही आहे. आज बोलणार आहे ते चांदणे शब्द फुलांचे या विषयावर. आजचा विषय आहे बालगंधर्व यांच्याबद्दलचा. नारायण श्रीपाद राजहंस, बस नाम ही काफी है. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्या रसिकांना नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व हे सांगावं लागत नाही. बालगंधर्व म्हणजे मराठी रसिकांच्या मर्मबंधातली ठेव. बालगंधर्व म्हणजे मराठी नाट्य रसिकांचा, संगीत प्रेमींचा एक हळवा कोपरा. या भूलोकीच्या गंधर्वावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, डॉक्युमेंटरीज, चित्रपट निघाले. ज्यांनी बालगंधर्वांना पाहिलं ऐकलं अशा भाग्यवान लोकांपैकी फारच थोडे लोक आज हयात असतील. मी बालगंधर्वांना पाहिलं नाही किंवा ऐकलंही नाही, पण त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा काही वाचायला मिळालं ते वाचलं. सुबोध भावेनी भूमिका साकारलेला बालगंधर्व हा चित्रपट पाहिला. पुण्यातल्या रसिकांचं बालगंधर्व रंगमंदिराचं प्रेम अनुभवलं. कधी संधी मिळाली तर बालगंधर्वला जाऊन काही नाटकं पाहण्याचा आनंद देखील घेतला. बालगंधर्व आणि मी यांच्यातलं नातं एवढंच मर्यादित. मला ना गाता येतं ना मी नाट्यसृष्टीशी कोणत्याही अंगाने निगडीत, पण तरीही या महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राबाहेरचा जो तमाम मराठी रसिक आहे ना, त्यांचा मी एक छोटासा प्रतिनिधी म्हणून या विषयावर आपल्याशी संवाद साधतोय. याच महाराष्ट्रात जसे बालगंधर्व होऊन गेले तसा आणखीही एक गंधर्व होऊन गेला. तो होता शब्द गंधर्व, रसिकराज. समस्त मराठी रसिक आणि कलाकार यांच्यात आपुलकीचा पूल बांधणारा, या शब्द गंधर्वाचं नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात तुमचे आणि माझे पुलं आणि सर्वांचे लाडके भाई। बालगंधर्व हा जसा मराठी चित्र नाट्य रसिकांचा हळवा कोपरा आहे, तसाच एक कोपरा आहे या भाईंचा। मराठी रसिकांच्या मनातली ही जागा अशा काही निवडक माणसांनी जणू आरक्षित केली आहे। कोणी जर म्हटलं की मी तुम्हाला अमुक एक इतकी रक्कम देतो, पण तुम्ही तुमच्या मनातील ही जागा मला द्या, तर माझा मराठी माणूस सगळं काही द्यायला तयार होईल। पण बालगंधर्व पुलंसारखी माणसं म्हणजे त्यांचं दैवत, तो ती जागा कशी देईल? याच पुलं आणि बालगंधर्व यांच्यामध्ये संबंधाचा एक नाजूक पूल आहे। पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर पुलंच्या पुढाकारानं उभं राहिलं आणि त्याच्या उद्घाटनाचा पडदा साक्षात बालगंधर्वांच्या हातानं वर गेला।

कोण होते हे बालगंधर्व? रंगभूमीवरील गायक, नट, स्त्री भूमिका करणारे कलाकार, हे सगळं तर ते होतेच, पण बालगंधर्व म्हणजे रंगभूमीवरचं मूर्तिमंत सौंदर्य, रंगभूमीला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे बालगंधर्व. रंगभूमीला जर मानवी अवतार घेऊन काही सांगायचं झालं तर तिनं निःसंशय बालगंधर्वांच्याच रूपानं आपलं मनोगत व्यक्त केलं असतं. बालगंधर्व ज्या पद्धतीनं रंगभूमीवर वावरले त्याला तोड नाही. ज्या काळात स्त्रियांनी रंगभूमीवर काम करणं कमीपणा मानला जात होता त्या काळात त्यांनी रंगभूमी आपल्या स्त्री भूमिकेनं अलंकृत केली. त्यांनी ज्या काही स्त्री भूमिका केल्या त्यात त्यांचं वागणं, बोलणं, लाजणं या सगळ्या गोष्टी इतक्या अप्रतिम होत्या की त्या भूमिका तेवढ्या ताकदीनं साकारणं एखाद्या स्त्री कलाकाराला सुद्धा अवघड झालं असतं. आचार्य अत्रे त्यांच्या स्त्री भूमिकांबद्दल बोलताना म्हणाले होते, पुरुषानं केलेल्या स्त्रीच्या सर्वात सुंदर भूमिका म्हणजे बालगंधर्वांच्या भूमिका. स्त्री वेशात एवढा सुंदर पुरुष कधीच दिसला नव्हता. गायन म्हणजे ज्यांचा आत्मा होता अशा भास्करबुवा बखलेंचे शिष्योत्तम म्हणजे बालगंधर्व. बालगंधर्व म्हणजे महाराष्ट्रातील सुरांचं साक्षात कैलास लेणं. बालगंधर्वांनी सुरांचाच मळा फुलवला, सूरच पेरले, सुरांचंच अमाप पीक आलं आणि ते पसापसा भरून रसिकांना वाटत राहिले. ही ओंजळ कधीही रिकामी झाली नाही. आपुलकी या पुलंच्या पुस्तकात बालगंधर्वांवर एक लेख आहे. मला वाटतं हा लेख लिहिताना पुलंच्या लेखणीनं नेहमीची नर्म विनोदी शैली सोडून ज्ञानेश्वर माऊलींच्या मोगरा फुलासारखी सुंदर सुगंधी शब्दफुलांची बरसात केली आहे. एखादं मनमोहक कारंज जसं थुई थुई अशा पद्धतीने नाचत सुंदर ओढत असावं आणि अशा या कारंजाखाली आपण बसलो की त्याचे तुषार आपल्यावरती अमृत जलाचा जो वर्षाव करतात त्या वर्षावात तो लेख वाचताना मी जणू न्हाऊन निघालो. कोजागिरीचं मनमोहक चांदणं मी अनुभवलं. असं वाटलं की साक्षात पुलं ओंजळ भरून शब्द फुलांची बरसात बालगंधर्वांवर करता आहेत आणि मी त्या प्रसंगी हजर आहे. त्या फुलांचा गंध माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तोच गंध तुमच्यापर्यंत थोडासा पोहोचवावा या हेतून तर हा संवाद तुमच्याशी साधतोय. संगीत हा अनेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. जीवनात संगीत नसतं तर आपलं जीवन किती निरस झालं असतं याची कल्पना करवत नाही. संगीताबद्दल बोलताना पुलं एक सुरेख वाक्य लिहून जातात. ते म्हणतात, संगीताला मी माझ्या उपकारकर्त्याच्या जागी मानतो. आपण जन्मल्यापासून गाणी संगीत ऐकत असतो, त्याच्या प्रेमातही पडतो, पण पुलांसारखा आवलिया सहज लिहून जातो की संगीताला मी माझ्या उपकारकर्त्याच्या जागी मानतो. बालगंधर्वांबद्दल आणि त्यांच्या गायकीबद्दल बोलताना ते म्हणाले होते की आता बालगंधर्व हे कोण्या एका व्यक्तीचं नाव राहत नाही, एका गायकीचं ते नाव होतं. त्यांच्याबद्दल बोलताना पुलं पुढे म्हणतात, नाटकाला अनुरूप अशी ती गायकी होती.

शब्द आणि सूर यांना जवळजवळ ठेवणारी होती. त्यांच्यातलं अंतर फार दूर राहू नये, अर्थाशी फारकत होऊ नये अशी खबरदारी घेणारी होती. पण त्यात अनेक छोटी छोटी इतकी गुप्तदारं होती की ती जाणून बुजून बंद ठेवलेली होती. नव्या पिढीला तर त्या शब्दांचे कुठल्या नाट्यप्रसंगाशी नातं जमलं होतं तेही ठाऊक नाही. तरीही गाण्याची नजर असलेली ही तरुण मंडळी त्या सूर लयीच्या लीलेनं मोहून जातात. याचा अर्थच असा की एका सगुण रूप गायकीनं आता निर्गुणाच्या दिशेनं यात्रा सुरू केली आहे. मंडळी पुलंच्या या वाक्यानं मला मोहून टाकलं. आपला परमेश्वराच्या शोधाचा प्रवास सुद्धा सगुणाकडून निर्गुणाकडे होत असतो. तसंच बालगंधर्व नावाची व्यक्ती आणि त्यांच्या गायकीचा प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे होतो आहे. खरं आहे, कालाच्या ओघात व्यक्ती आणि तिचं व्यक्तिमत्व विरून जातं. पण अशा काही गोष्टी असतातच की ज्या चिरंतन असतात, त्या कालजयी असतात. रामायण काळात प्रभू रामचंद्र मानवीय अवतारात होते. महाभारत काळात भगवान श्रीकृष्ण. पण काळाच्या ओघात रामही गेले, कृष्णही गेले. पण गेले ते सगुण अवतारातील राम आणि कृष्ण. त्यांचं कार्य, त्यांची शिकवण मात्र चिरंतन आहे. त्या शिकवणुकीत, त्या चरित्रात छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे महापुरुष जन्माला घालण्याची ताकद आहे. अशीच गायकी बालगंधर्वांची. पुलंनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख संगीताची साधना करू पाहणाऱ्या नवीन गायकांना अतिशय मार्गदर्शक ठरेल असा आहे. या लेखामध्ये पुलं पुढं म्हणतात, मी सुदैवानं अनेक तोलामोलाचे गायक ऐकले आहेत. प्रत्येकाचा गाणं ऐकताना मला सतत एक वाटत आलं आहे, ते हे की कलावंत आपल्या गाण्यातून काहीतरी सिद्ध करायला बसतात. कोणी लयकारीवरची हुकूमत दाखवतो, कोणी चीज आणि राग यांचं शुद्धत्व जपल्याच्या तोऱ्यात असतो, कोणी आपल्या घराण्यातलं जडजवाहीर पुढं टाकून श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहतो, कोणी रियाजाचे आपण किती प्रचंड डोंगर उपसले आहेत ते पहा असं ध्वनित करत असतो, कुणी आपल्या गळ्यातून सुरावटीच्या फुलभाज्या उडवून दिपवत असतो, कुणी काही कुणी काही. पण प्रत्येकजण अधूनमधून का होईना काहीतरी गाण्यातलं किंवा गाण्याबाहेरचं सिद्ध करू पाहत असतो. मैफल यशस्वी करण्याची जिद्द असते, कुणावर तरी मात करण्याची जिद्द असते. पण यातच बालगंधर्वाबद्दल बोलताना पुलं म्हणतात, बालगंधर्वांचं गाणं ऐकताना मात्र मला सतत एक गोष्ट जाणवत राहते, ती म्हणजे ते फक्त गायला बसत, यापलीकडे काहीही सिद्ध करायला बसत नसत. चारी दिशांच्या पाखरांनी एखाद्या वृक्षावर भुरूभुरू येऊन बसावं, तशी ती सुरांची पाखरं त्यांच्या हृद कदंबावर येऊन बसत आणि गाणं सुरू होई. गाणारा देह हे केवळ एक साधन, त्या गाण्यातून त्यांना घराणं वगैरे काही सिद्ध करायचं नसे. इथं गाणाराच गाणं होऊन जायचा. त्या गाण्याला म्हटलं तर परंपरा होती, म्हटलं तर नव्हती. बालगंधर्वांच्या गायकीबद्दल बोलताना पुलं पुढं म्हणतात, ज्यांना त्या गाण्याच्या मोठेपणाची खूण पटली त्यांनी मात्र घराण्या बिराण्याचा अहंकार बाजूला सारून ती गाणीच नव्हे
तर गायकीही स्वीकारली. अल्लादिया खान साहेबांचे चिरंजीव मरहूम मंजी खान साहेब बालगंधर्वांची पदं गाताना अंत्रोळी घराण्याची चीज गायल्यासारखे रमून जात. आग्रेवाले निसार हुसेन खा भूषण संसारा फार मजेत गात असत. अहमदजान थिरकवा खान साहेबासारखे तबला नवाज नारायणरावांचे मम सुखाची ठेव सुरू झाल्यावर स्वतःला सुखाची ठेव सापडल्यासारखे त्या रूपकात एकरूप व्हायचे. असे किती गायक आणि वादक आठवावे. डोंगरातल्या झऱ्याचं पाणी जसं कुणीही ओंजळ भरून घ्यावं आणि तृप्त व्हावं, त्या झऱ्यावर जसा कुणा एकट्याचा मालकी हक्क नसतो तसंच या बालगंधर्वांच्या गायकीचं आहे. साध्या लावणीपासून ते अंत्रोळी घराण्याच्या गायकीपर्यंत जे पाहावं ते त्यात दिसल्यासारखं वाटतं. तरीही ते गाणं झऱ्यासारखं स्वयंभू, झऱ्यासारखं थुयथुयणारं. इथे जणू निर्मळ सुरांचं सौंदर्य माहेराला आलं आहे. आणि माहेर म्हणजे काय? जिथे स्वकुलतारक सुतांना मन मानेल तसं आनंदात बागडायला मिळतं ते माहेर. शब्दगंधर्व पुलांनी स्वरगंधर्वांची बांधलेली ही पूजा आहे. आता बालगंधर्व असते तर त्यांच्या मुखातून मम आत्मा गमला सारखी एखादी तान सहज बाहेर आली असती. काय अप्रतिम शब्द आहेत पुलांचे, त्यातील सौंदर्य बघा. बालगंधर्वांचं गाणं कसं झऱ्यासारखं निर्मळ. त्यांच्या गाण्यात जणू सुरांचं सौंदर्य माहेराला आलं. माहेर कशाला म्हणायचं? जिथं मन मानेल तसं आनंदानं बागडायला मिळतं ते. मी बापडा यावर अधिक काय बोलणार. शब्द फुलांचं चांदणं बरसतं आहे. आपण त्यात न्हावून घ्यावं, पवित्र व्हावं, पावन व्हावं, पुलकित व्हावं. तर मंडळी, अशी हे महान व्यक्तिमत्व बालगंधर्व आणि पुलं. त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. तर आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: घर या चित्रपटामधलं गुलजार ह्यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: खूबसूरत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. गुलजार यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूया हेमलता आणि मुकेश यांनी गायलेलं लड़की पसंद है या चित्रपटामधलं गीत. GS रावल यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक ही मकसद या चित्रपटामधलं कतील शिफाई यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार पंकज उदास यांच्या आवाजात.

तुझको सब ये सोचे राजा हो या भिखारी, देख के तुझको सब ये सोचे राजा हो या भिखारी, धरती पे

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट जुर्माना.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. कच्चे धागे या चित्रपटामधला आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होतं, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.

नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ, सुरुवातीचे क्षण मुलाचे, या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ, सुरुवातीचे क्षण मोलाचे, या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हेमलता यांनी गायलेलं, संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत सुनैना या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लोक परलोक या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात मेरे सजना या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया कल आज अकल या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांची शब्दरचना ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण. चित्रपट आहे हम है राही प्यार के.

आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सविता सुमन आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं इकरार या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे कुलवंत जानी यांची. संगीतकार बप्पी लहरी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं, संगीत दिलं आहे N दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता ऐकणार आहोत कर्ज या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटीवशी ऐकणार आहोत शारदा यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे अजीज कश्मीरी यांची. चित्रपट इंटरनॅशनल क्रूक आणि या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: कार्यक्रमात आता ऐकूयात
1: ती मी नव्हेच या चित्रपटावरलं हे गीत. शारदा यांच्या आवाजामध्ये एस एच बिहारी यांची गीतरचना आता ऐकूयात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं अंजानी यांचं गीत. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुगंधी कट्टा या चित्रपटामधलं गीत। ही शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जानकी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात यशोदा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे चंद्रकांत खोत यांची आणि या गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झालेली आहे 31 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. वळूयात आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. जिल्ह्यात आज पुन्हा मुसळधारेचा इशारा. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासह आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पूर्वतयारी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बुधवारी झालेल्या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदी उपस्थित होते. मुक्त पाणलोट क्षेत्रातून होणारा अतिरिक्त पाऊस सामावून घेता यावा आणि अचानक पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व धरणांमध्ये आवश्यक बफर साठा राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वळूयात पुढील बातमीकडे. कोल ब्लॉक, दिवंगत मनमोहन सिंग यांना मिळाली क्लीन चिट. सुप्रीम कोर्टाने 11 वर्षे जुन्या तलबिरा 2 कोल ब्लॉक वाटप प्रकरणात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना क्लीन चिट देत त्यांच्या विरुद्ध जारी समन्स रद्द केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सीबीआयचे दोन्ही क्लोजर रिपोर्ट स्वीकारले. न्यायालयाने म्हटले की ट्रायल कोर्टाकडे क्लोजर रिपोर्ट फेटाळण्याचे कोणतेही कारण नव्हते. खंडपीठाने म्हटले, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अपील निष्प्रभावी मानले जाऊ शकले असते, परंतु विशेष न्यायालयाच्या समन्स आदेशाच्या वैधतेवर निर्णय घेणे आवश्यक होते, त्यामुळे खंडपीठाने गुणवत्तेच्या आधारे निर्णय दिला. हे प्रकरण 2005 मध्ये ओडिशातील तलबिरा 2 कोल ब्लॉकचे हिंडाक्लोला वाटप करण्याशी संबंधित आहे. त्यावेळी कोळसा मंत्रालयाचा प्रभार मनमोहन यांच्याकडे होता. आरोपानंतर सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. पळूयात पुढील बातमीकडे. वेटलिफ्टिंगमध्ये सप्त तारांकित यश, हरजिंदर कौरला रौप्य, भारताची 7 पदके. पंजाबच्या 29 वर्षीय हरजिंदर कौर हिने महिलांच्या 69व्या किलो वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी घातली. हरजिंदर कौर हिचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सलग दुसरे पदक आहे. याआधी 2022 मधील बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तिने 71 किलो वजनी गटात ब्रॉन्झ पदक पटकावले होते. यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत 9 पदकांची कमाई केली आहे. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. समर्थ दासबोध AI जगाच्या पाठीवर, संत वाङ्मयातील क्रांतिकारी घटना. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन परिवारातील अमेरिकेत राहत असलेले सौ अवनी आणि श्री ओंकार सबनीस यांनी विश्वाच्या पाठीवर रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील AI हे व्यासपीठ तयार केले. त्यांचे गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर लोकार्पण झाले. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील व्यवहार, परमार्थ, प्रयत्नवाद, संघटन कौशल्य, लेखन, वक्तृत्व, अर्थव्यवस्थापन अशा अनेक विषयांवर प्रश्न विचारले असता दासबोधातील ओव्या आणि त्यांचा इंग्रजी तसेच मराठी अर्थ उपलब्ध होतो. दासबोध AI जगातल्या तरुण पिढीसाठी एक मोठी उपलब्धी आहे असे विचार दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे संचालक डॉक्टर विजय लाड यांनी या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. दासबोध AI ही जगातली एक क्रांतिकारी घटना होय असे मत श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह श्री योगेश बुवा पुरोहित तसेच श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष श्री भूषण स्वामी यांनी समाजाच्या आणि देशाच्या उन्नयनासाठी तरुण पिढीने याचा वापर केला पाहिजे असे मत व्यक्त केले. समर्थ दासबोध AI या व्यासपीठाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील अनेक समर्थ भक्त आणि समर्थ वाङ्मयांचा अभ्यास करणारे संशोधक उपस्थित होते. या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यासाठी आनंद जोगळेकर, विवेक सबनीस, सौ मुग्धा महाबळेश्वरकर, सौ मंजिरी सबनीस यांनी परिश्रम घेतले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झालेली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी आरजे मुग्धा तुमचा निरोप घेते, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं, आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं.

0: झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी.
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा,
1: होत्या गोवाला कोकण दाखवा,
0: गोमू माहेरला जाते हो नाखवा.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हे गीत ऐकूयात पडदा या चित्रपटामधलं. शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

हेगीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना ग दि माडगुळकर यांची, संगीत दिला आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूयात स्त्री जन्मा तुझी कहाणी या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं बोलकरीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकूया तलत मेहबूद आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800 16512.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि हे गीत ऐकूयात राम मराठे, शांता आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02352-39-21-21.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सुधीर बोगे यांचं. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं.

0: अरे
1: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकार्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। या गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं।

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, सोबती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गंगाधर महांबरे यांच्या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पशुधन या विषय कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी आपल्याला डॉक्टर डी एल रामटेके जनावरामध्ये पावसाळ्यात होणारे रोग व त्यावरील उपाय या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाळा म्हटलं की शेतीची भरपूर कामे असतात, त्यामुळे जनावरांना सुद्धा भरपूर कामे असतात. जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते, कारण उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई असल्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. आणि पावसाळ्यात वातावरणात आलेला थंडावा यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या दिवसात असे लक्षात आले की काही रोग पावसाळ्यातच नेहमीच येतात, याकरता

पासून होणारा रोग म्हणजे सरा. आणि याच काळामध्ये शेतामध्ये भरपूर काम असल्यामुळे बरेचसे शेतकरी काही फवारतात, तर यामध्ये विषबाधाचे पण लक्षण जनावरांमध्ये आढळून आले. तर आपण हे बघितलं तर याचप्रमाणे आता नवीन हिरव्या चारा जे आहे तर ते कसं होते बा जनावरांमध्ये, त्यामध्ये थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू झाला की हिरवे गवत येते, नाल्या डबके पाण्याने भरतात. अशावेळी जनावरावर उन्हाळ्यात आलेला ताण कमी करण्यासाठी जनावरे नवीन हिरवे गवत अधाशेप्रमाणे खातात, त्याचप्रमाणे डबक्यातले पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. लहान जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा ऊत येतो, उदाहरणार्थ शेळी मेंढी इत्यादीमध्ये तोंडाभोवती फोडे येतात, तोंडाच्या आतमध्ये व्रण येतात व जनावराला खाता पिता येत नाही. शेतकरी बंधूंनो, यावरही आपल्याला उपाय करता येईल. घरच्या घरी जर आपण बोरोग्लिसरीन लावले तर फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामधून प्रतिजैविकाची इंजेक्शने टोचून घ्यावी. दुसरे असे की मोठ्या जनावराने हिरवा चारा जास्त खाण्यास आल्यास पोटफुगीचे प्रमाण दिसून येते. हे पण पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर प्रमाणात आढळतं. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे म्हणजे जनावराचे खाणेपिणे बंद होणे, जनावर सारखे उठबस करते, डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कमरेवरचे हाड दिसेनासे होते, जनावर गाभण असेल तर पोटामध्ये वासरू मरते सुद्धा, वेळीच उपचार न झाल्यास जनावर गुदमरून मरतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण डॉक्टर बोलवण्याच्या अगोदर जर आपण घरच्या घरी जर थोडंसं उपचार केलं तर बराचसा फरक पडू शकतो. यामध्ये आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, अशा वेळेस आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, 500 मिली गोडे तेलात 30 मिली टर्पेंटाईन एकत्र करून हळूहळू पाजावे, किंवा ब्लोटोसिल नावाचे पातळ औषध गाई म्हशींस एकाच वेळी 100 मिली पाजावे, शेळ्या मेंढ्यांना हेच औषध 20 मिली पाजावे, दिवसातून 2 वेळेस द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पुढचा उपाय करावा. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांना दूषित होणारे म्हणजे पावसाळ्यात जनावरांना दूषित पाण्यामुळे होणारे रोग म्हणजे एक हगवण आणि जंताची लागण. आता हगवण म्हटलं तर यामध्ये लक्षणं असे असतात की शेण पाण्यासारखे पातळ होते, शेणाला वास येतो, जनावर अशक्त होते. यामध्ये उपाय म्हटलं तर जंतनाशक औषधी पाजावी. त्याचप्रमाणे हगवणीकरता पशुवैद्यकीचा सल्ला घ्यावा. या दिवसामध्ये जनावरांना जीवाणूपासून होणारे रोग म्हणजे घटसर्प, फऱ्या, फासी हे रोग पावसाळ्यात दिसून येतात. जर एखादे जनावर गावात मेले तर साथीचा रोग आला की काय असे लोकांना वाटते आणि थोडी त्याबद्दल भीती पण वाटते. तर घटसर्प यामध्ये त्याची लक्षणे जर बघतो तर जनावरांना अचानक ताप येतो, जनावराचे खाणेपिणे बंद करते, जनावरच्या घशात सूज येते, ही सूज घशापासून तर छातीपर्यंत वाढत जाते, घशातून घरघर असा आवाज येतो, जनावरावर वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यूमुखी पडते. रोगाची लागण झाल्यापासून 24 तास ते 3 दिवस अशी लक्षणे दिसतात. तोंडातून भरपूर लाळ गळते, नाकपुड्या कोरड्या पडतात. उपायमध्ये जर वरील प्रकार लक्षणे वाटल्यास तर पशुवैद्यकीचा सल्ला घ्यावा. यामध्ये आपण प्रतिबंधक उपाय करू शकतो. पावसाळ्यापूर्वी जनावरांना घटसर्पाची लस टोचून घ्यावी. अन्यथा शेतकरी बंधूंना किंवा पशुपालकांना आपल्याला जनावरावर चांगलाच पैसा मोजावा लागेल. विशेषतः घटसर्प म्हशीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. यामध्येच दुसरा जनावर दिसणारा रोग म्हणजे फरा. फऱ्या विशेष करून 2.5 वर्षाखालील जनावरांना दिसून येतो. रोगाची लागण अचानकपणे होते, जनावर लंगडू लागतात, ज्या पायाने लंगडतात त्या पायावर जाड स्नायूवर सूज येते, जनावरांना जवळपास 104 ते 105 फॅरनहाईट ताप, जनावराचे खाणेपिणे बंद होते, जनावराच्या पायाच्या मांड्यावर सूज येते, सुजेवर दाब दिल्यास चरचर असा आवाज येतो, सुजलेल्या भागावर शेद केल्यास काळसर पिवळसर दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो. यावर लवकर उपाय झाल्यास शेतकरी बंधूंना आपले जनावर दगावू शकतो. याकरता उपाय आपण आपल्या जवळच्याच पशुवैद्यकीच्या सल्ल्याने करावा. आणि प्रतिबंधक उपचार म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या जनावरांना पावसाळ्यापूर्वी लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांमध्ये फासी रोगही दिसून येतो. या रोगाची लक्षणे जनावरांना एकदम ताप येतो, जनावराच्या नाकातोंडातून गुदद्वारातून काळसर रक्त वाहते, जनावरांना अचानक मृत्यू येतो. उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय 6 महिन्यावरील वासरांना
अँथ्रो

0: स्पोर वैक्सीन ही लस टोचावी. तसेच ज्या भागात हा रोग नेहमी आढळतो त्या भागातील जनावरांना दरवर्षी ही लस प्रत्येकी 1 मिली याप्रमाणे टोचून घ्यावी. याचा प्रभाव जवळपास जनावरांमध्ये 1 वर्ष राहतो. याच दिवसामध्ये जनावरांना विषाणूपासूनही एक रोग आढळून येतो, तो म्हणजे तिवा. यामध्ये जनावरचे लक्षणे जर बघितले तर जनावरांना ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करते, तोंडातून लाळ गळते, जनावर अकडल्यासारखे दिसते. या रोगात जनावरे आलटून पालटून लंगडते. या रोगात फुफ्फुसाचा दाह किंवा इतर दुखणी होतात. उपाय: पशुवैद्यकीच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे. यामध्ये जनावरांमध्ये सरा हा पण रोग होतो. पावसाळ्यामध्ये गोटे व्यवस्थित साफ न केल्यास गोट्यात माशा, डास, चिलटे होतात. या दिवसात चावणाऱ्या माशामुळे जनावराला सरा हा रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणे जर बघितले तर जनावर सुस्त होते, जनावराला जवळपास 103 ते 106 फॅरनहाइट पर्यंत ताप येतो, जनावरे जमिनीवर आडवी पडतात, पाय थरथर कापतात, जनावरे गोलगोल फिरते, कधी कधी झाडाला किंवा भिंतीला धडकासुद्धा मारतात. याप्रमाणे जर लक्षणे दिसल्यास तर आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावा. याच दिवसामध्ये जनावरांमध्ये विषबाधा पण आढळून येतात. विषबाधाचे प्रमाण युरिया किंवा खताच्या बॅगा जनावराच्या चाटण्यास आल्यास विषबाधा होऊ शकते. यामध्ये जनावरं चारी पायाने थरथरणे, जनावरच्या तोंडातून लाळ गळते, श्वासोश्वास जलद होतो, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात, पोट फुगते, या प्रकारचे लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय: जनावरांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कॅल्बोराल्स किंवा ॲट्रोपिन सल्फेट सारखी हे औषधी टोचून घ्यावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर मोघे यांचं जानकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पाहुणी या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

I'm a light and

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत ऐकूया. आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: यंदा प्रथमच भारतातील सर्वात मोठा ग्रामीण क्रीडा महोत्सव ईशा ग्रामोत्सव यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील स्पर्धा यंदा नाशिक मध्ये रंगणार आहेत. गेली जवळपास 20 वर्षे खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांना एकत्र आणणारा हा उपक्रम आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. त्यामुळे हजारो ग्रामीण नागरिकांना या प्रेरणादायी चळवळीचा भाग बनण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ईशा ग्रामोत्सव ही फक्त क्रीडा स्पर्धा नाही तर गावागावांना एकत्र आणणारा आनंदाचा उत्सव आहे. मैदानावर फक्त खेळाडू उतरतात असं नाही तर संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहतो. यंदा 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 40,000 अधिक गावांमधील 80,000 जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. खेळ संस्कृती आणि एकतेचा हा ग्रामीण भारताचा सर्वात मोठा उत्सव आहे. तर हा ईशा ग्रामोत्सव शनिवार 1 ऑगस्ट सकाळी 8 वाजता मीनाताई ठाकरे इंडोर स्टेडियम इथे होणार आहे. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं आणि या अनोख्या उपक्रमाला आपला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

गीत ऐकूयात शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे, शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत। हे गीत ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं।

0: वाळू होता बोट भर भोग घेई पोट भर वरती वाळू खाली वाळू वाळू म्हणे की इथेच लोळू उन्हात तापू लागे वाळ वाळूला ती लागे पोळ उन्हात तापू लागे वाळ वाळूला ती लागे पोळ या इवल्याशा खोपेत वाळू रडला झोपेत वाळू रडला झोपेत
1: एक वन होत वेळूच त्यात घर होत

0: निजला तोड़िया तो बालू निजला तोड़िया तो एकदा पाऊस लागे बोलू बिजली वाळू बिजली वेळू नदीला येऊ लागे पूर वाळू आपला डारा खाली आली साळू आणि म्हणाली कुठे बाळू बाळू निजला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा साळून मग केलं काय तोचित धरला त्याचा पाय साळून मग केलं काय तोचित धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच बाळूच घरकुळ वाहून गेलं साळूच घर राहून गेलं साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताणून देतो खालीवर साळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं रोळू आमची गोष्ट आखूड
1: कार्यक्रमात आता ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं देव पाहुला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मंडळी, गेल्या काही दिवसापासून आपण ह्या कार्यक्रमामध्ये जर्मन आणि फ्रेंच शिकलेल्या किंवा शिकवणाऱ्या व्यक्तींशी गप्पा मारतो आहोत आणि त्यांचे अनुभव जाणून घेतो आहोत। आपल्याला तर माहितीच आहे फ्लोआच्या माध्यमातून जर्मन आणि फ्रेंच भाषा अतिशय माफक दरामध्ये ऑनलाईन पद्धतीने आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे, ती म्हणजे शैलेश लेले सरांनी। आणि हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून ते संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवत आहेत आणि ह्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांशी गप्पा मारत असतो। तर त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये आज आपल्या रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये जेजुरीहून जोडले गेलेले आहेत सागर नंदकुमार सर, जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक मंडळाचे सचिव आहेत। तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांचा प्रवास आणि फ्लोआविषयी त्यांना नेमकं काय वाटतं याविषयी जाणून घेऊया। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं।
6: नमस्कार
1: सर, थोडं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की आपण मूळचे कुठले आहात आणि आपलं एज्युकेशन काय झालंय।
6: मी नंदकुमार सागर, सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळात आहे। माझं गाव मूळचं विंजर नसरापूर या भागात आहे, पुणे जिल्ह्यातच। अतिशय डोंगरी भागामध्ये ते गाव होतं, मी 10वीपर्यंत शिक्षण तिथंच घेतलं। त्यानंतर पुणे शहरामध्ये अभिनव कला महाविद्यालयात मी GD Art कमर्शियल ही पदवी घेतली। त्यानंतर मी MA केलं, AM केलं अशा स्वरूपाच्या मी पदवी घेतल्यानंतर 1993 साली जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या ठिकाणी कला शिक्षक म्हणून पदावर रुजू झालो। आणि आमच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चंदुवाका जगताप यांच्या माध्यमातून 1998 साली या ठिकाणी प्राचार्य पदाची धुरा माझ्यावर दिली। अतिशय अल्पसंख्या असणारी शाळा होती, 74 पट होता सुरुवातीला। आता साधारणतः 1वी ते 12वी पर्यंत 2500 विद्यार्थी इथं ज्ञानार्जन करतात। अतिशय उत्तम पद्धतीने सेमी माध्यमाची शाळा ही आहे, चांगल्या पद्धतीने मराठी माध्यमातून विद्यार्थी घडतात। विद्यार्थी BJ मेडिकल, गव्हर्नमेंट मेडिकल, इंजिनियर, PSI, MPC या माध्यमातून माझी विद्यार्थ्यांचा सुद्धा रेशिओ चांगला आहे। अशा पद्धतीने मी काम करत राहतो आणि संघटनेच्या कामामध्ये काम करत असताना सर्व तालुका संघाचा सचिव, अध्यक्ष पुरंदर तालुक्याचा, नंतर मग पुणे जिल्ह्याचा सचिव, कार्याध्यक्ष, अध्यक्ष आणि आता महामंडळाचा महाराष्ट्र राज्याचा सचिव म्हणून काम करतो। शाळेच्या अनेक प्रश्नांसाठी बऱ्याच वेळा आंदोलन असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, शिक्षकेतरांचे प्रश्न असतील, या विषयावर खूप वेळा आंदोलन, शिक्षण मंत्री साहेब असतील, अनेक लोकांशी अधिकाऱ्यांशी मागण्या मांडून आपण त्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न केलाय।
1: वा, खूपच छान, आपलं काम खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवरती झालेलं आहे त्यामुळे अनेक अनुभव गाठीशी जमा झाले असतील असं म्हणायला काही हरकत नाही।
6: हो मॅडम।
1: बरं, ह्या सगळ्यामध्ये कधी विद्यार्थ्यांशी डायरेक्ट इंटरॅक्शन करण्याचा कधी प्रसंग आला का?
6: मी सुरुवातीपासून मी मूळचा अध्यापक, म्हणजे मी मूळचं शिकवण्याचं काम केलं, कला विषय होता, त्यानंतर मी मराठी अध्यापन करत असतो, अजूनही करतो, विद्यार्थ्यांच्या समवेतच असतो आणि शिकवताना मात्र मी त्या प्रसंगावधानाने फळ्यावर चित्र काढून किंवा साहित्याच्या रूपामध्ये विद्यार्थ्यांसमोर प्रत्येक गोष्ट सादरीकरण करून करण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना एकदा शिकवल्यानंतर माझ्या विषयामध्ये त्यांना पुन्हा रिपिटेशन करण्याची गरज वाटत नाही एवढं.
1: अरे
6: नाट्य पद्धतीने मी आता पण करतो.
1: वा वा मस्त. आपण मराठी भाषेचा उल्लेख केला की आपण मराठी भाषा पण शिकवता, तर मुळातच कुठली तरी मातृभाषा ही किती महत्वाची आहे मनुष्याच्या आयुष्यात हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणी सांगू नाही शकत, की कुठलीही भाषा शिकवणं हे एक खूप मोठं काम आहे.
6: महाराष्ट्र संस्काराचा भाग आहे, संस्कृतीचा ठेवा असणारं राज्य आहे आणि उत्तम पद्धतीने देशच तसा आहे आपला, विविध संस्कृतीने नटलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या मातृभाषेमध्ये शिकल्यानंतर मला आजही जाणवतं की बरेचसे अधिकारी असतील किंवा राज्यकर्ते असतील, त्यावेळेस मातृभाषेमध्ये प्रत्येक गोष्ट समजेल उमजेल मग त्याला इतर भाषांचं ज्ञान अवगत होईल. म्हणून मातृभाषेवर त्याची पकड असली पाहिजे. मग व्याकरणावर असेल, दीर्घ ऋस्व सर्व व्यालंटी असतील, उकार असतील, त्याच्या जाणीवा असल्या पाहिजेत. विविध अलंकाराचं रूप त्याला असलं पाहिजे. त्या पद्धतीने विविध ठिकाणी त्याला कवितांची कवनं गाता आली पाहिजेत. एखादा पॅरेग्राफ चांगला लिहिता आला पाहिजे. पत्रव्यवहार चांगला करता आला पाहिजे. आपलं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे. हस्ताक्षर चांगलं असलं पाहिजे. या सरावासाठी त्या लहान वयापासूनच त्यांनी मुळात काम केलं पाहिजे. आणि मग आपल्याला बहरलेला महाराष्ट्र, संस्कृतीने घडलेला महाराष्ट्र आणि मराठी भाषा, ती ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जिभेवर अमृत पेरल्यासारखी असली पाहिजे. त्यात गोडवा आहे, नम्रता आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, तेवढीच आपल्याला त्याबद्दलची आस्था असली पाहिजे. म्हणून मातृभाषा ही प्रथम असली पाहिजे.
1: मस्त मस्त, खूपच छान. बरं, अशाच दोन परकीय भाषा शिकवल्या जातात की ज्या त्या देशाच्या त्या मातृभाषा आहेत आणि त्या निमित्ताने खरं तर आज आपण इथे गप्पा मारतो आहोत. तर मग काय सांगाल तुम्ही की ह्या जर्मन आणि फ्रेंच ह्या ज्या दोन भाषा आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना शिकवणं किती गरजेचं वाटतं तुम्हाला?
6: महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे शैलेश लेलेन सारखा मी एक चांगला व्यक्ती अनुभवला. या फॉरेन लँग्वेजची गरज काय आहे? आता आपण ग्लोबलायझेशन मध्ये आहोत, जगावर राज्य करायला भारत सज्ज झालेला आहे आणि मग आपली मुलं विस्तारलेल्या जगामध्ये जाताना कुठेतरी थांबू नयेत. म्हणून शैलेश लेलेन सारख्यांनी जी ही पुढाकार घेतला त्याचा मला खूप मनस्वी आनंद आहे आणि स्वाभिमान पण वाटतो. या संकल्पनेतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील परकीय भाषांचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचं विविध उपक्रम राबवले जातात याचा मला निश्चित आनंद असतो. आणि बरेच वर्ष ते ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना या दोन परकीय भाषा शिकवण्यासाठी अतिशय आग्रही, त्यातून ते इंग्रजी बरोबरच या भाषांचं कौशल्य विकसित करण्यावर त्यांचा खूप भर असतो. त्या दृष्टिकोनातून अतिशय ह्या दोन्ही भाषा म्हणजे जर्मन असेल, फ्रेंच असेल किंवा त्याच्या माध्यमातून अनेक आपण जपानी, स्पॅनिश, कोरियन, चिनी या भाषांचा वापर करून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्याला ज्या देशात जाणार आहे त्यामध्ये त्यांना कुठेही ती मुलं त्यांचा वेळ वाया जाणार नाही, तिथंच त्यांचं बेसिक जर तयार झालं तर आपल्याला त्याचा त्या मुलांना त्यांचा चांगला उपयोग होईल.
1: वा मस्तच. तुम्ही ह्या पदावर असताना तुम्हाला या शैलेश लेलेन बद्दल समजलं किंवा फ्लोआ बद्दल समजलं की त्या आधीपासून माहिती होतं?
6: मी ह्या पदावर असताना शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून प्राचार्य म्हणून काम करत असताना मी शैलेश सरांचा माझा संबंध आला आणि मी जिल्ह्याचा सचिवाध्यक्ष असतानाच मला ह्या गोष्टी त्यांच्याशी संपर्क आला आणि मग अनेक शाळांमध्ये जिल्हाभर महाराष्ट्रभर हे काम केलं पाहिजे म्हणून त्यांनाही मी अनेक अधिवेशनामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये जी कार्यशाळा असतात मुख्याध्यापकांच्या त्याच्यामध्ये बोलून ह्या भाषांबद्दलची जागृती करण्यासाठी त्यांनाही मी बऱ्याच वेळा वारंवार विनंती केली होती. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना विद्यार्थ्यांमध्ये जागतिक संवाद कौशल्य विकसित करण्यावर भर असला पाहिजे हे त्या ठिकाणी

0: आणि सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा हे अफोर्ड करू शकतात ह्या बऱ्याच जमेच्या बाजू आहेत. मग असं असताना नेमकं तुम्हाला काय वाटलं होतं की हा प्रोजेक्ट किती सक्सेस होईल, विद्यार्थ्यांना किती त्याचा उपयोग होईल, त्याबद्दल काय वाटलं?
1: परकीय भाषा आहे, आपण इंग्रजी भाषा शिकायला सुद्धा मुलांना सुरुवातीला असं वाटतं की काय त्यात येईल का नाही मला, पण त्यातले बारकावे कळले, बेसिक गोष्टी समजल्या, मूळच्या गोष्टी समजल्या, त्या शब्दाला काय म्हणायचं आपल्या शब्दामध्ये आणि त्यांच्या शब्दामध्ये, त्या एकदा त्यांना समजायला लागलं की ते आनंदाने स्वीकारायला लागले. थोडेसे मुलं संवाद करताना हसतात सुद्धा की

0: प्रत्येकाने या परकीय भाषांचं अनुकरण करून शिकण्यासाठी प्रोत्साहित झालं पाहिजे. जिल्ह्यांमध्ये काही प्रयोग प्रायोगिक स्वरूपात आपण परकीय भाषा प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुद्धा लेले सरांच्या माध्यमातून घेतण्यात आले, त्याचा निश्चित उपयोग होतो आणि उद्योग क्षेत्रामध्ये याची गरज आपल्याला आहे.
1: वा, खूपच छान. आपल्या शाळेतले किंवा आपल्या संपर्कात असलेले साधारण किती विद्यार्थी यामध्ये एनरोल झाले त्याबद्दल काही सांगू शकाल?
0: मी माझ्या शाळेमध्ये साधारणतः एक 5 वर्ष झालं हा उपक्रम घेतोय, फ्रेंच भाषेचा, जर्मन भाषेचा. साधारणतः 50-50 विद्यार्थी माझ्या शाळेमधले याच्यात सहभागी होतात, परीक्षा देतात, त्या परीक्षा उत्तीर्ण होतात आणि त्यांचा संवाद कौशल्य होतं. साधारणतः 250 मुलं माझ्या शाळेतून ह्या लँग्वेज शिकून घेतलेली. जो IT, पर्यटन आणि परदेशी शिक्षणाच्या संधी लक्षात घेता मुलांना ह्याची जाणीव आम्ही करून देतो की हा अभ्यासक्रमाचा लाभ झाल्यानंतर तुम्ही ज्या IT क्षेत्रात जाताल त्या ठिकाणी जरी महाराष्ट्रात बसून काम केलं आपण, तरी एखाद्या फ्रेंच देशातून काम असेल, जर्मन देशातून काम असेल, तर त्याला अवधी जात नाही, वेळ जात नाही, कमी वेळात तो तातडीने स्वीकारतो. त्यामुळं आपण ह्या फॉरेन लँग्वेजच्या विषयी विचारत आहात तो महाराष्ट्र शासनाच्या एखाद्या विशिष्ट शासन निर्णय जर झाला शिक्षण विभागाच्या योजनेशी किंवा विशिष्ट संस्थेशी या कार्यक्रमाशी संबंधित असेल तर त्याचे अधिकृत तपशील वेगळा असू शकतात. आपल्याला शासन निर्णय जरी झाला आणि एखादी परकीय भाषा ऐच्छिक ठेवायची आहे तर त्या ऐच्छिक विषयामध्ये त्यांनी पण शासन निर्णयाच्या माध्यमातून थोडासा महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं.
1: छानच. बरं, जाता जाता काही सल्ला द्यावासा वाटतो का फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
0: आता या ठिकाणी काय महाराष्ट्रातील शैलेश लेल्यांच्या माध्यमातून 33 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. साधारणतः 14,000 मुलं, 1,000+ मुलं याच्यामध्ये सफर आहेत उत्तम पद्धतीने. ते सुद्धा लेले सर PSR फंडातून अनेक कंपन्यांकडून निधी घेतात. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी PTC सॉफ्टवेअर कंपनीकडून 50 शाळांसाठी निधी घेतलाय, म्हणजे निधी सुद्धा उपलब्ध करून देतात आणि प्रोत्साहन देतात, ह्याचं कौतुकच आहे. साधारणतः 1,000 मुलांची फी शैलेश लेले सरांच्या माध्यमातून PTC सॉफ्टवेअर ही कंपनी भरत आहे. मग ह्या तळागाळातील ग्रामीण भागातील मुलगा या फॉरेन लँग्वेज मध्ये शिकावा, तो परदेशात चांगलं काम करावा, हा उद्देश त्यांचा निश्चित आहे. ह्या FLO मध्ये उत्तम पद्धतीने काम होईल अशा दृष्टिकोनातून मी शैलेश लेले सर असतील, त्यांची टीम असेल, सर्वांनाच विनंती करत महाराष्ट्र शासनाच्या बरोबर आपण पत्रव्यवहार करून फॉरेन लँग्वेज शिकण्यासाठीचा शालेय अभ्यासक्रमांमध्ये थोडासा त्याचा अंतर्भाव करावा आणि ज्या शाळा शिकायला इच्छुक आहेत, जी मुलं शिकायला इच्छुक आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावं आणि ह्या लँग्वेज शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं असं मी यांना सांगितलं.
1: वा, खूपच छान सर, धन्यवाद आज आपण इथे सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत गुलशन बावरा यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजात बॉन्ड 303 या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: निधी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
3: गुलजार यांची गीतरचना आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे बसेरा या चित्रपटामधलं आणि संगीतकार राहुल देव वर्मन.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

प्यार है कहाँ। नमस्कार रसिक श्रोते, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे याद किया दिलने कहाँ हो तुम। मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये मी एका गाण्याची मेकिंगची गोष्ट आपल्याला सांगणार आहे। या गाण्याला ज्या गायकानं गायलं होतं ते गायक आपल्या पुण्याचे होते, चंद्रशेखर गाडगीळ। त्यांना हे गाणं कसं मिळालं याबद्दलचा हा किस्सा आहे। हा किस्सा जितका चंद्रशेखर गाडगीळ यांचा आहे तितकाच तो पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा देखील आहे। मोहम्मद रफी यांच्या मनाचा मोठेपणा यातून आपल्याला दिसतो। नेमका काय होता हा किस्सा, खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे। शापित गंधर्व हे चंद्रशेखर गाडगीळ यांचं पुस्तक आहे आत्मचरित्रपर, त्यामध्ये त्यांनी हा किस्सा खूप विस्तृतपणे सांगितला आहे। मित्रांनो, हा किस्सा आहे 70s अखेरचा। दिग्दर्शक चेतन आनंद त्यावेळी कुदरत हा सिनेमा बनवत होते। राजेश खन्ना, विनोद खन्ना, हेमा मालिनी, प्रिया राजवंश आणि राजकुमार अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती। या सिनेमातील गाणी मजरू सुलतानपुरी आणि कतील सफई यांनी लिहिली होती, तर या चित्रपटाला संगीत पंचम तथा राहुल देबर्मन यांचं होतं। मजरू सुलतानपुरी यांनी या सिनेमासाठी लिहिलेल्या हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते हे गीत किशोर कुमार आणि बेगम परवीन सुलताना यांच्या स्वरात होतं। या सिनेमातील इतर गाणी देखील खूप गाजली होती। या चित्रपटात एक गाणं कतील सफई यांच्या लेखणीतून उतरलेलं होतं। या गाण्याचे बोल होते दुःख सुख की हरेक माला कुदरत ही पिरोती है। पुनर्जन्मावर आधारित या सिनेमातील हे गाणं या सिनेमाचे खरं तर थीम सॉन्ग होते। दिग्दर्शक चेतन आनंद यांना हे गीत रफीने गावे असे वाटत होते। गाण्यातील भावना रफीच्या स्वरात व्यवस्थित व्यक्त होतील असे म्हणत त्यांनी पंचमकडे रफीच्या स्वराचा हट्टच धरला। त्यावेळी मात्र पंचमच्या डोक्यात हे गाणे मराठीतील गुणी गायक चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडून गाऊन घ्यावे असे ठरत होते। मित्रांनो, चंद्रशेखर गाडगीळ हे तोपर्यंत मराठीमध्येच गात होते। त्यांची मराठीतील गाणी तुम्हाला माहीत असतील, झुंज या चित्रपटातील निसर्गराजा ऐक सांगतो किंवा पारध या चित्रपटातील, आणखी काही गाणी तुमच्या लक्षात येत असतील, विशेषतः अजून आठवे ती रात्र पावसाळी हे त्यांचं गाणं अतिशय सुंदर झालं होतं। पण त्यांना हिंदीमध्ये काही ब्रेक मिळत नव्हता, तो ब्रेक राहुल देबर्मन देणार होते। कुदरत या गाण्यातील सिच्युएशनसाठी चंद्रशेखर गाडगीळ यांचाच स्वर जास्त योग्य आहे असं आर डी बर्मन यांना वाटत होतं। अर्थात रफीच्या स्वराबाबत त्यांना आक्षेप असण्याचं काही कारण नव्हतं, पण एवढ्या मोठ्या चित्रपट संस्थेच्या एखाद्या चित्रपटात रफीचं केवळ एकच गाणं असावं असं त्यांना पटत नव्हतं, कारण बाकी सर्व गाणी किशोर कुमारनी गायली होती। पंचमने हर तऱ्हेने दिग्दर्शक चेतन आनंद यांना पटवण्याचा प्रयत्न केला, पण दिग्दर्शक रफीच्या नावावर कायम होते। शेवटी सुवर्णमध्ये असा निघाला की आधी हे गाणे चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात रेकॉर्ड करायचे आणि जर दिग्दर्शकाला नाही आवडले तरच रफीला बोलवायचे। पंचमने चंद्रशेखर गाडगीळ यांना तशी कल्पना आधीच देऊन ठेवली आणि या गाण्यात तू पूर्ण प्राण ओतून गायचा प्रयत्न कर असा सल्ला देखील दिला। चंद्रशेखर गाडगीळ यांना पहिलेच गाणे आर डी बर्मनकडे गायला मिळते याचा खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर एक टांगती तलवार देखील अशी होती, जर गाणं चांगलं झालं नाही तर ते रफीच्या स्वरात देखील रेकॉर्ड केलं जाईल। त्यामुळे त्याने मन लावून या गाण्याची रिहर्सल केली आणि हे गाणं रेकॉर्ड झालं। या रेकॉर्डिंगच्या वेळी दस्तूर खुद्द कतील सफई हे देखील उपस्थित होते, गीतकार ते खास पाकिस्तानहून आले होते। चंद्रशेखर गाडगीळ यांचा स्वर त्यांना खूप आवडला, पंचम देखील खुश झाले। आता प्रश्न होता फक्त दिग्दर्शक चेतन आनंद यांना गाणं पसंत पडण्याचा। पंचम यांनी चेतनदा यांना ते गाणं ऐकवलं। चेतन आनंद गाणं ऐकून म्हणाले गाणं तो ठीक आहे
लेकिन यार ये गाना हम रफी से गवाते हैं झालं. हाती आलेली संधी वाया गेली असं गाडगिळ यांना वाटलं, पण करणार काय. पुढच्या आठवड्यात रफीचे रेकॉर्डिंग ठरले. रफी वेळेत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले. गाण्याच्या पहिल्या 3 कडव्याचं रेकॉर्डिंग देखील झालं. आता फक्त एक अंतरा गायचा बाकी राहिला होता. त्यावेळी नेमका टी ब्रेक झाला. चहापानानंतर पुन्हा ते सिंगर रूममध्ये गेले. तोच रफीच्या कानावर एक कुजबूज ऐकू आली. हे गाणं पहिले पुन्हा के गाडीवाल्याने बहुत अच्छा गाया. रफीच्या कानावर एक कुजबूज ऐकू आली. हे गाणं पहिले पुन्हा के गाडीवाल्याने बहुत अच्छा गाया था असं त्यांना ऐकू आलं. रफी साहेबांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी हेडफोन बाजूला ठेवले आणि एका म्युझिशियन्सला बोलवले आणि विचारले, क्या ये गाना मुझसे पहले किसी और ने गाया था, किसी के आवाज में इसकी रिकॉर्ड निकली है? त्यावर त्या म्युझिशियनने सांगितले, रिकॉर्ड तो नहीं निकली लेकिन ये गाना उस दाढीवाले ने के आवाज में रेकॉर्ड किया है. आणि त्यांनी बोर्ड दाखवले चंद्रशेखर गाडगिळ यांच्याकडे. रफी साहेब यांना खूप किल्ट वाटलं. ते तडक सिंगर रूममधून बाहेर पडल्याने पंचमदाला म्हणाले, पंचमदा क्यों किसी नए कलाकार का करियर मेरे हाथों से बर्बाद कर रहे हो? आणि ते

गाणे अर्धवट सोडूनच तसेच निघून गेले. गाण्याचे शेवटचे कडवे रफी गायलेच नाहीत. गायक चंद्रशेखर गाडगीळ यांच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. रफी साहेबांचा ग्रेटनेस हा असा होता, खुदा का नेक बंदा. पण आता पुन्हा एकदा पेच निर्माण झाला. चित्रपटात गाणं नेमकं कुणाचं घ्यायचं, मोहम्मद रफीचे का चंद्रशेखर गाडगीळ यांचे, यावर पंचमदाने तोडगा काढला. सिनेमात हे गाणे टायटल चालू असताना रफीच्या स्वरात ऐकायला मिळते, पण रेकॉर्डवर मात्र चंद्रशेखर गाडगीळ यांचा स्वर ऐकायला मिळतो. यामुळे रेडिओवर गाडगीळ यांच्या स्वरातीलच गाणे लोकप्रिय ठरले. गाडगीळ यांच्या संगीतमय कारकिर्दीला हा मोठा ब्रेक मिळाला. आयुष्यभर ते मोहम्मद रफीचे ऋणी राहिले. चंद्रशेखर गाडगीळ यांनी शापित गंधर्व हे एक आत्मचरित्रपर पुस्तक लिहिलं, त्यामध्ये हा किस्सा त्यांनी सांगितला आहे. मित्रांनो, रफीच्या ग्रेटनेसच्या खूप कथा आपण ऐकत असतो. आज रफीला आपल्यातून जाऊन 40-45 वर्ष झाले, तरी अनेक अननोन गोष्टी ह्या आपल्याला यातून कळत असतात. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी काही वेगळे किस्से हवे असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये द्या. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: पहले तैयार होगी।
1: एक बार माधो मेरे भैया

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या चित्रपटामधलं नंदू भेंडे यांनी गायलेलं गीत, अंजान ह्यांची शब्दरचना, बप्पी लहिरी यांचं संगीत.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात,
2: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मेरी ललकार या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे सनम गाझीपुरी यांची. ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे विजय बटलवी यांचं.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे, शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर, गंगापूर रोड।

0: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरण आपले स्वागत करतो. श्रोतेहो, नुकतीच गुरुपौर्णिमा साजरी झाली, अनेक गुरुजनांचे पूजन करण्यात आले आणि गुरु हा आपल्या जीवनात महत्त्वाचा भाग असतो. गुरुविना ज्ञान नाही असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे की गुरु असल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही. अशाच एका गुरूंना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे, ते म्हणजे संजय मराठे सर. संजय मराठे सर हे नाशिक जिमखान्यामध्ये क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम बघत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीपटू, सत्यजित बच्छाव, नीलचंद्रात्रे, आखाडे अशा अनेक मुलं घडत आहेत आणि घडलेले आहेत. याच गुरूंशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे पालक आणि प्रशिक्षक यांच्यातला संवाद. सर्वप्रथम तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पालक आणि प्रशिक्षक यांच्यातला संवाद कसा असावा?
7: त्यात महत्त्वाचं सर की पालकांनी जेव्हा एखाद्या कोचिंगमध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये टाकण्याकरता जेव्हा तुम्ही चौकशी करायला जाता, तर त्या प्रशिक्षकांनी आत्तापर्यंत किती मुलांना कुठं त्यांच्या क्रिकेटमध्ये असो किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये त्यांनी काय ना त्यांचे खेळाडूंना घडवलं आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्या अकॅडमीमधनं किती मुलं वरच्या लेवलला कुठल्या स्तरावर खेळलेली आहेत त्याची तुम्ही पडताळणी केली गेली पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्या प्रशिक्षकामधला गुण कळत असतो की त्या प्रशिक्षकामध्ये त्यांनी किती मोठे खेळाडूंना घडवले हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं त्यावेळेस तुम्ही पुढच्या गोष्टी त्या अकॅडमीमध्ये तुम्ही टाकू शकता तुमच्या मुलाला.
6: सर, एक सुरुवात अशी असते का मुलाला कोणत्या वयात त्या याच्यात आपण टाकलं गेलं पाहिजे की प्रशिक्षणासाठी जे वय महत्त्वाचं असतं ते कोणतं वय म्हणता येईल आपल्याला?
7: प्रत्येक मुलाचं बॉल सेन्स म्हणजे क्रिकेटमधलं मी सांगतो की फार वेगवेगळं असतं. कारण काही मुलांना बॉल सेन्स हा 6व्या वर्षी येतो, काही मुलांना तोच बॉल सेन्स हे 7व्या 8व्या वर्षी येतो. तर त्याच्यामुळे की प्रत्येक मुलाचं जे आहे ते पालकांना ज्ञात असलं पाहिजे की आपल्या मुलामध्ये काय कॅपॅबिलिटी आहे. म्हणजे ते जेव्हा तुम्हाला ओळखता आली तर ठीक, नाही तर तुम्ही एका प्रशिक्षकाकडे घेऊन जा, ते तुमच्या मुलाला ओळखून मध्ये तुम्हाला सांगू शकतात की ह्याला तुम्ही अकॅडमीमध्ये टाका.
6: ज्यावेळेस मुलगा एखाद्या कोचिंग सेंटरला जात असतो, नाव नोंदणी केलेली असते, त्यावेळेस पॅरेंट्स काहीतरी स्वप्न घेऊन आलेला असतो. म्हणजे थोडा आधीचा काळ बघितला तर गावस्कर, सचिन, मधला काळ बघितला तर विराट कोहली आणि आत्ताचा काळ बघितला तर वैभव सूर्यवंशी. आता वैभव सूर्यवंशी जो लहान वयात तयार झाला त्या वयात काहींना वाटतं की माझा मुलगा त्या वयात तयार व्हावा, या संदर्भात आपण काय बोलू?
7: नक्कीच सर, आता प्रत्येक मुलाचं पालकांचं स्वप्न आहे की माझा मुलगा हा विराट कोहली, वैभव सूर्यवंशी असं व्हायला पाहिजे. पण मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी आधी तुमच्या मुलाला प्रशिक्षण केंद्रामध्ये टाकण्याआधी म्हणजे कोचिंग कॅम्पमध्ये टाकण्याआधी त्या खेळाडूला त्या गेमचा आनंद घेता आला पाहिजे ह्याच्यासाठी टाकलं गेलं पाहिजे. जेणेकरून तो जेव्हा तो गेमचा आनंद घेईल म्हणजे तो खेळाचा जोपर्यंत तुम्हाला आनंद घेणार तर तोपर्यंत तुम्हाला त्या मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही होणार. तुम्ही कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही मुलाला फोर्सफुली कुठलाही गेम नाही खेळू शकत.
8: बरोबर.
7: त्या खेळ खेळताना त्या मुलाला त्याचा आनंद मिळाला तर त्याला डेव्हलपमेंटचे चान्सेस जास्त असतात. म्हणून ज्या मुलाला ज्या खेळामध्ये आनंद मिळतो ते खेळणं केव्हाही एकदम चांगलं.
6: काही पॅरेंट्स अशा असतात, आमच्या वयातले होते किंवा आहे पॅरेंट्स, की त्यांना वाटतं मी नाही घडलो तर माझ्या मुलांतरी घडावा, मला क्रिकेट खेळायला आवडे पण ती मला नाही मिळाली तर माझ्या मुलांतरी क्रिकेट खेळावा.
7: नक्कीच नक्कीच. आता तर मी बघत असतो की प्रत्येक पालकांना असंच म्हणायचं असतं की मला जे नाही भेटलं ते माझ्या मुलाला भेटलं पाहिजे. नक्कीच मला तरी वाटतं आता पालकांनी मुलांना सपोर्ट केला गेला पाहिजे, पण त्याचा मुला जे तुमचे मुलं आहेत ते किती फायदा घेतात त्याचा गैरफायदा किती होतोय हे पण बघितलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट न मागता तुम्हाला एखाद्या म्हणजे मुलाला तुम्ही दिली तर त्या न मागता मिळालेली गोष्टीची व्हॅल्यू त्या मुलाला राहत नाही. म्हणून खेळ खेळ खेळताना प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, तुम्ही एखादं पर्टिक्युलर त्याला टार्गेट दिल्यानंतर तू हे कम्प्लीट केलं का तुला ही गोष्ट मिळेल हे जेव्हा तुम्ही त्याला सवय लावली तर त्याच्या अंगीकारणी लागते. म्हणजे एखादं टार्गेट मिळालं, आता आम्ही क्रिकेटमध्ये असंच करतो की एखाद्या मुलाने 50 रन 100 रन केले किंवा 5 विकेट्स घेतल्या की तू 100 रन केले की तुला मी एक गिफ्ट देईल, 5 विकेट्स घेतल्या की तुला गिफ्ट देईल, हे जेव्हा त्या मुलाला सवय लागते ना की तेव्हा त्याच्यामध्ये अरे मी चांगलं केलं तर मला रिकग्निशन मिळतं, मला एक गिफ्ट मिळतं, मग तो मुलगा चांगलं करायचा प्रयत्न करत असतो. न मागता काय कुणाला काहीही भेटलं तर तो त्याला अजून काही मोटिवेट होण्याचं काहीच राहत नाही. म्हणून प्रत्येक पालकांना माझी विनंती आहे की मुलांना सगळ्या गोष्टी एकदम देऊ नका, त्याला हार्डवर्क करायला शिका. कारण कुठलीही गोष्ट हार्डवर्क केल्याशिवाय मिळत नाही. आणि आजकालची तर पिढीला तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे एज ग्रुपचं क्रिकेट असो किंवा मोठ्यांचं क्रिकेट बघू, तुम्ही कॉम्पिटिशन ही भरमसाठ आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला जर चांगलं क्रिकेटर घडवत असाल म्हणजे पाहायचं असेल तर तुम्ही मुलाला टफ क्रिकेटर बनवायचा प्रयत्न करा, चांगला क्रिकेटर, आणि कॉम्पिटिशनमध्ये तो सर्व्हाइव्ह कसा करू शकतो अशा याच्यामध्ये करायला पाहिजे.
6: त्यावेळेस तुम्ही आता कॉम्पिटिशन म्हणतात, अशीच कॉम्पिटिशन अनेक म्हणजे खेळाडूंमध्ये पण चालती. पॅरेंट्स काय म्हणतो की बघ तिने इतके रन केले तुला नाही करता आले, बघ तिने इतके विकेट घेतले तुला नाही घेता आले, मग त्या मुलावर जे बॉदरेशन आणलं जातं त्याच्यातून तो एक तर मग तो खेळ तरी सोडून देतो किंवा चिडचिडेपणा करतो किंवा तो आणखी वेगळं त्याचं वर्तणूक व्हायला लागते, याबद्दल आपण काय म्हणत?
7: नक्कीच सर. कारण असं मी खूपदा बघत असतो की पालक हे जे आहेत ना हे प्रत्येक आपल्या मुलाचं दुसऱ्या मुलाचंही कम्पेअर करतात. मला तरी वाटतं कधीही प्रत्येक मुलगा हा डिफरंट असतो. ज्या मुलामध्ये जे आहे ते तुमच्या मुलामध्ये असणार त्या गोष्टी त्या दुसऱ्या मुलामध्ये नसणार. आपला मुलगा चांगला आहे हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही मुलाला पालकांनी फोर्स नाही केला पाहिजे तू 100 रन करच किंवा 5 विकेट घेच. तुम्ही त्याला आधी प्रोत्साहित करा की तू ह्या मॅचला जी बॉलिंग टाकली किंवा ह्या मॅचला बॅटिंग केली त्याच्यापेक्षा पुढच्या मॅचला कशी बेटर करू शकतो, बॅटिंग असो बॉलिंग असो, ती कशी बेटर करशील, तुझ्या त्याच्यामुळे तुमच्या टीमला कसा फायदा होईल हे तुम्ही बघा. हे जेव्हा तुम्ही प्रोत्साहित केलं बघा तुमचा मुलगा कसा चांगला परफॉर्म करतो. ऑलवेज विश्वास ठेवा तुमच्या मुलावर की नाही तुम्ही जे तू शिकलेला आहे तू चांगलं करतोय तू पुढच्या मॅचला पण प्रयत्न कर. तुम्ही मोटिवेट करायचा प्रयत्न करा, तुम्ही त्याला प्रेशर देऊन करा तर अजिबात मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही होणार. त्याच्या मनामध्ये अशी भावना तयार होईल की मी कुठेतरी कमी आहे. हे जेव्हा त्याच्या मनामध्ये घर करायला लागले तर तो पुढे कधीही जाऊ शकत नाही.
6: सर काही वेळेस असं होतं की एखादा कोच किंवा प्रशिक्षक त्या मुलाला बोलले किंवा त्याला काही म्हटले की अरे बाबा तू असं खेळ तुला खेळता येत नाही थोडा बाजलो आहे, तोच मुलगा घरी जाऊन आपल्या पॅरेंट्सला सांगतो आणि पॅरेंट्स त्याची बाजू घेऊन कदाचित त्या प्रशिक्षकाला विचारायला येतात की तुम्ही असे का बोलले किंवा तुम्ही एक असं बोलायला नको होतं वगैरे, तर त्यावेळेस तुम्ही काय भूमिका काय घेतला पाहिजे प्रशिक्षकांनी?
7: कुठलाही प्रशिक्षक हा जेव्हा एखाद्या प्लेयरला राबवतो खेळाडूला राबवतो ते कशासाठी राबवतो की त्याच्यातला चांगला खेळाडू बाहेर यावा म्हणून.
8: बरं.
7: त्याच्यात जे तो बघत असतो की हा

0: काही कसं असतं ना, आपण म्हणतो ना की मी एखाद्या खेळाडूला जर रागवलं तर त्यांनी त्याच्यातनं चांगल्यातलं चांगलं जे आहे ते बाहेर निघे. काहींना असं समजतो आपण की गोड बोलून होतं, काहींना थोडं रागवून होतं. ते प्रत्येक खेळाडूला वेगवेगळं मॅटर करत, म्हणजे काहींना गुंजारून होतो, काहींना छडी मारून होतो. तसंच
1: तुम्ही शाळेचाच विषय घेतला, त्याच अनुषंगाने आपण बोलू. शाळेत शिकवल्यानंतर जसं शिक्षक होमवर्क देतात तसा आपण प्रशिक्षण दिल्यानंतर मुलांनी त्याचा होमवर्क करायला हवा की नाही?
0: डेफिनेटली. ज्या काही गोष्टी तुम्हाला अकॅडमीमध्ये सांगितल्या गेल्या आहेत किंवा पर्टिक्युलर ड्रिल दिलं गेलं आहे तर ते तुम्ही घरी केलंच पाहिजे. आता मी प्रत्येक मुलाला शॅडो प्रॅक्टिस करायला लागतो. आजकाल खूप ग्राउंड जर अवेलेबल नाही आहेत पण घरी गेल्यानंतर ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या रूममध्ये शॅडो बॉलिंगची करा, बॅटिंगची करा, ते करू शकता. इमॅजिनेशन ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही इमॅजिन करताय खेळताना, मॅनिफेस्ट करताय, तेव्हा गोष्टी ह्या सगळ्या ह्या कनेक्ट होत असतात.
1: आपण जे सत्यजित बच्चाव म्हणा, नीलचंद्रात्रे किंवा आणखी जे उगवती तारे यांना घडवत असताना यांच्यातला कॉमन पॉईंट काय तुम्ही सांगाल की त्यांच्यात हे कॉमन होतं आणि त्याच्यामुळे ते मुलं पुढे गेले?
0: कॉमन प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. कॉमन असं एज सच असं काही नव्हतं. आता थोडक्यात तुम्हाला सत्यजितचं उदाहरण देतो. सत्यजित हा लहानपणी असताना पास भरून टाकायचा, पण मग त्याच्यातला मॅच चालू असताना त्याला स्पिन टाकायला हवी. तिथून मग तो आता तुम्ही बघितलं तर तो मोठा क्रिकेटर झाला. थोडक्यात नीलचं बघा, नील हा पहिल्यापासून लेफ्ट हँड स्पिनच टाकतोय. त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक प्रशिक्षकाने एका खेळाडूमध्ये काय टॅलेंट आहे हे ओळखणं गरजेचं असतं. तुम्ही त्याच्यावर जेव्हा तुम्हाला लवकर ओळखता आलं की ह्याच्यातला मेन टॅलेंट काय आहे तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकतात. मग त्याच्यातला शार्पन करू शकतात, म्हणजे त्याच्यामध्ये लेफ्ट हँड स्पिन आहे किंवा ह्याच्यात लेग स्पिनर चांगला आहे किंवा ह्याच्यात विकेट किपर आहे किंवा हा ओपनिंग बॅट्समन नवीन बॉल चांगला खेळू शकतो किंवा हा इनिंग चांगली कॅरी करू शकतो, मग ह्याला तुम्ही कुठे खेळू शकता हे प्रशिक्षकाने बघितलं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही नेट्समध्ये जेव्हा तुम्ही फोकस करून त्या प्रत्येक खेळाडूचं व्यवस्थित बघितलं तेव्हा तुम्हाला समजू शकतो.
1: नाही सर, तुम्ही ते बोलले बरोबर आहे, परंतु माझं मत काय होतं म्हणणं की कॉमन म्हणजे एखादा जो प्लेअर असतो त्याचं कॉमन म्हणजे असं असतं का तो टायमाचा बांधलेला असतो किंवा टाईमशीर येणारा असतो, रेग्युलर प्रॅक्टिस करणारा असतो, अशातले यांच्यातले काही कॉमन असे होते का?
0: सर, कॉमन या सगळ्यांमधलं एक कॉमन आहे की ते क्रिकेटवर जीवापार प्रेम करणार. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जो सत्यजित झाला, नीर झाला किंवा आता तेच माझ्याकडे असलेले श्रेयस हेकरे झाला, उत्सव आखाडे झाले, हे जे खेळाडू आहेत हे किंवा श्री गोंगले झाला, हे जे खेळाडू आहेत हे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलेलं आहे ते डोळे मला सरांनी सांगितलं आहे हे करायचं म्हणजे करणार. त्याच्यानंतर वेळ जो वेळ दिला आहे त्या वेळेवर ग्राउंडवर पोहोचणार, ज्या गोष्टी सांगितल्या ते टायमात टाईम करणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं की आदेश जो सरांनी सांगितला तो फायनल आदेश. हे जेव्हा त्यांना कळलं की मला जे सरांनी सांगितलं आहे मी कम्प्लीट केल्याशिवाय मी माझी प्रॅक्टिस थांबवणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्यांच्यामध्ये कॉमन होतं. आणि क्रिकेटवर असीम प्रेम, शिकायची जबरदस्त इच्छा, हे त्याच्यामध्ये होते सगळ्यांमध्ये.
1: असं म्हणते का या सर्व गोष्टीमुळेच ते पुढे गेले?
0: डेफिनेटली सर, कारण हे जे खेळाडू त्यांच्यामध्ये क्रिकेट हे त्यांच्या मनापासून त्यांना खेळायची इच्छा होती आणि त्यांच्यामध्ये काही गोष्टी होत्या त्या आपण हेरल्या आणि त्यांना पुढे नेण्यासाठी आपण त्यांना हातभार लावला असंच म्हणता येईल.
1: ह्याच्याच पुढचा प्रश्न असा आहे आपल्याला की काय वेळेस असतं होतं का काही मुलं आई वडिलांची लाडाचे असतात, ते लाडाचे मुलं इथं आणून ठेवले जातात आणि त्यांना असं नका करू तसं नका करू असं पण सांगितलं जातं.
0: त्या लाडाची मुलं त्यांनी स्पोर्ट्स नाही घ्यायला पाहिजे, कारण लाड जे आहे ते घरापुरतेच आहेत, ग्राउंडवर लाड नाही होत. कारण जर तुम्हाला पालकांना मी स्पेशली सांगू शकतो, जर तुम्हाला लाड करायचे आहेत तर ग्राउंडवर अजिबात नाही पाठवायचे, कारण ग्राउंडवर कोणीही कुणाचे लाड करत नाही. तुम्हाला जोपर्यंत घाम अंगातनं निघत नाही तोपर्यंत कुठलीही चांगली गोष्ट तुम्हाला मिळत नाही, म्हणजे तुम्ही स्किल शिकू नाही शकत. त्याच्यानंतर मेहनत जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुझा फिजिकल फिटनेस चांगला होऊ नाही शकत.
1: बरोबर,
0: ते लाड हा ग्राउंडवर नाही होऊ शकत.
1: सर, आपल्याला अखेरचा प्रश्न की आपण पालकांना काय संदेश देऊ इच्छितो?

0: पालकांना हाच संदेश द्यावा की तुम्ही एखाद्या अकॅडमीमध्ये मुलांना टाकाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रशिक्षकावर 100% विश्वास ठेवा. आणि कारण तुम्ही, मी माझ्या पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं, कारण तुम्ही पूर्ण प्रशिक्षकाची पडताळणी केल्यानंतरच तुमच्या मुलाला तिथे टाकलं आहे, त्याच्यामुळेच मी सांगतो की जर तुम्ही त्या मुलाला तिथे सोडलं आहे तर तुम्ही त्या प्रशिक्षकावर पूर्ण विश्वास ठेवा. तो तुमच्या मुलाला किंवा मुलीला हा डेफिनेटली चांगला स्पोर्ट्समन किंवा क्रिकेटपटू किंवा क्रिकेटपटू त्यांना घडवेल असं मला वाटतं.
1: तर निश्चितच आपला हा संदेश पालकांनी ऐकला असेल आणि जे भविष्यात येणारे खेळाडू आहेत ते या मुलाखतीतून काहीतरी घेऊन पुढे निघतील आणि चांगले क्रिकेटपटू तयार होतील. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
4: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
5: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
4: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: धमकी या चित्रपटामधलं असद भोपाली यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे गणेश यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: अगर तुम ना होते या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गुलशन बावरा यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.
1: सच है ये कोई इल्जाम नहीं है, अरे सच है.

0: यंदा प्रथमच भारतातील सर्वात मोठा ग्रामीण क्रीडा महोत्सव ईशा ग्रामोत्सव यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील स्पर्धा यंदा नाशिक मध्ये रंगणार आहेत. गेली जवळपास 20 वर्षे खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांना एकत्र आणणारा हा उपक्रम आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. त्यामुळे हजारो ग्रामीण नागरिकांना या प्रेरणादायी चळवळीचा भाग बनण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ईशा ग्रामोत्सव ही फक्त क्रीडा स्पर्धा नाही तर गावागावांना एकत्र आणणारा आनंदाचा उत्सव आहे. मैदानावर फक्त खेळाडू उतरतात असं नाही तर संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहतो. यंदा 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 40,000 अधिक गावांमधील 80,000 जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. खेळ संस्कृती आणि एकतेचा हा ग्रामीण भारताचा सर्वात मोठा उत्सव आहे. तर हा ईशा ग्रामोत्सव शनिवार 1 ऑगस्ट सकाळी 8 मीनाताई ठाकरे इंडोर स्टेडियम इथे होणार आहे. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं आणि या अनोख्या उपक्रमाला आपला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे.
1: आखो आखो मे या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. वर्मा मलिक यांची गीतरचना आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार शंकर जयकिशन.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दिल आशियाना है या चित्रपटामधलं.

जल्दी उठाओ, तस्वीर लाकर इधर लगाओ। हाँ लगाओ।

0: दिल आशियाना है या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
0: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं चाहत या चित्रपटामधलं निदा फाजरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार अंदू मलिक.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूयात. मंझिल या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि राजेश खन्ना यांच्या आवाजामध्ये अजनबी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देववर्मन यांचं.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे, शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरियाच्या भटकंतीवरील आजचा हा चौथा भाग आहे. मंडळी, सोलला विमानतळावर पोचल्यावर पहिली धाव घ्यावी लागते ती टॅक्सी पकडायला. जवळच टॅक्सी स्टँड असतो म्हणजे विमानतळाच्या जवळ, पण इथे सगळे शिस्तीत चाललेले असते त्यामुळे घाबरून जायचं कारण नसते. आपण बुकिंग केल्यावर लहान मोठ्या टॅक्सीज रांगेत आपल्यासमोर येतात. आम्ही टॅक्सी आधीच बुक केली होती त्यामुळे टॅक्सी आमच्यासाठी तयारच होती. आम्हाला भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर हुशार होता. काळ्या सूटमध्ये कोणत्याही कंपनीचा अधिकारी असल्यासारखा दिसत होता आणि त्याचे बोलणे वागणेही अगदी व्यावसायिक वाटले. त्याने इंग्रजीत पण वेगळ्या बोलीत ॲक्सेंटमध्ये म्हणजे कोरियन ॲक्सेंटमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात त्याच्या देशाबद्दलचा अभिमान अगदी जाणवत होता. आम्ही लोटे हॉटेलचे बुकिंग केले होते तर लोटे हॉटेलला पोचण्याआधी त्याने आपल्या बोलण्यातून कोरियाची बरीच माहिती सांगितली. या माहितीचा गोषवारा इतकाच की सध्या कोरियातही महागाईचा तडाखा बसत आहे. घरात दोघं कमावती असली तरी जेमतेम खर्चाचा ताळमेळ बसतो. त्याची मुलं कॉलेजमध्ये शिकली होती, त्यांना हवे ते कॉलेज देऊन शिक्षण करून ते आता नोकरीला लावून बाकी खर्च पुरवून तो आता रिटायर झाला होता, पण टॅक्सी चालून आणखी काही एक्स्ट्रा कामे करत होता. अचानक हे सांगताना आम्हाला त्याने आपले वय आमचे वय विचारले. आपल्याला हे जरा ऐकून चमत्कारिक वाटते पण त्याच्यात त्यांना काही वाटत नाही. ही कदाचित त्यांची संस्कृती असेल. त्याचे स्वतःचे वय त्याने 70 सांगितले आणि आपण 72 किंवा 75व्या वर्षी रिटायरू असेही घोषित करून टाकले. आम्ही त्याचे प्लॅन ऐकत असतानाच गाडी हॉटेल लोटेजवळ जाऊन पोचली. आता तो शनिवार होता आणि संध्याकाळची वेळ होती. अंधुक उजेड होता आणि आमच्या लक्षात आले की हॉटेल अगदी शहराच्या मध्यभागात होते. तिथली टापटीप स्वच्छता उठून दिसत होती. बाहेर काही हौशी पर्यटक कट्ट्यावर किंवा बाकड्यावर बसलेले होते. बाहेरून हॉटेल कसे दिसत असेल याचा विचार करत असतानाच हॉटेलमध्ये पाऊल टाकले आणि वातावरण इतके अप्रतिम की अगदी स्वर्गात उतरल्यासारखे वाटले. नंतर आम्ही आमच्या खोलीवर गेलो. तिथे प्रत्येक ठिकाणी कोरियन लोकांची सभ्यता आणि त्यांची आपलेपणाची वागणूक लक्षात ठेवण्यासारखी होती. शनिवारनंतर रविवार उजाडला आनंदाचा दिवस घेऊनच मग आम्ही रविवारी मार्केटमध्ये फेरी मारली. रविवार खरं तर सुट्टीचा दिवस, पण इथे अगदी गर्दी कमी असते. दुकानंही तुरळक उघडी असतात. हा भारतात आणि कोरियात फरक जाणवतो. भारतात रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानात भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे भारतातील दुकानदारही पैसे कमवणे सोडत नाहीत, तेवढी मेहनतसुद्धा घेतात. इथल्या दुकानात मात्र ही जी वागणूक आहे ती वेगळी वाढवली. खाण्यापिण्याची दुकानं मात्र सर्रास उघडी होती आणि लोक मजेत लंच घेत होते किंवा काही खात पीत होते. रविवारी संध्याकाळी आम्ही हॉटेल लोटेमध्येच डिनर घेतले, पण स्थानिक लोक आणि पर्यटक मजेत खाताना आणि गप्पा मारताना दिसले. ही गर्दी अतिशय आधुनिक वाटली त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या धावपळीवरून. आता दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी ऑफिस गाठायला पळणारे तरुण तरुणी दिसली तरीही आजूबाजूला निवांत हात हातात घालून फिरणारी तरुण मंडळी दिसली. इथल्या मुलांचे आणि मुलींचे दिसणे मला मात्र एकसारखे वाटले. विशेषतः मुलींच्या चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधनांचा खूप मारा दिसला. जवळच पॅलेस होता म्हणजे राजवाडा होता, तिथे तर सर्व प्रकारची गर्दी उसळलेली दिसली. इथल्या राजवाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर जागा, मोठी पटांगणं आणि गंमत म्हणजे
1: पारंपरिक पोशाख घालून फिरणारी कपल्स तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात दिसली, त्यामुळे मलाही खूप उत्साह आला, अंगात संचारला. मग आम्ही म्हणजे मी आणि संजय कारखानीस यांनी जवळच्या जुन दुकानात जाऊन पारंपरिक पोशाख घातला, ज्याला स्थानिक भाषेत केन बॅग म्हणतात. आम्ही दोघांनी खूप फोटो काढले. हे पोशाख तुम्हाला सांगते राजवाड्याजवळच्या रस्त्यांवर असलेल्या अनेक दुकानातून मिळतात. शिवाय गंमत म्हणजे मी हा पोशाख भाड्याने घ्यायला गेले तेव्हा एक केशभूषा करणारी वयस्कर बाई तिथे होती. असो, ही माझी केशभूषा त्या बाईने अक्षरशः 10 मिनिटात केली. मलाच मला आरशात बघून लई भारीपणाचा फील आला. मी राणीची वेशभूषा आणि केशभूषा करून, तर माझ्या मिस्टरांनी राजाची वेशभूषा आणि केशभूषा करून विशेष प्रकारची टोपी घालून राजवाड्यासमोर बरेच फोटो काढले. हा अनुभव खरोखर नेहमीपेक्षा खूप वेगळा होता. आणि त्या दिवशी

0: तस्करी वास्तुकलेचे ते एक वैशिष्ट्यपूर्ण अंग बनले आहे. ही परंपरा गोंग्रियो या राज्यात सुरू झाली आणि नंतर बीके, सिला, गोरियो आणि जेसन यांनी पुढे विकसित केली. आता या किल्ल्यांची वैशिष्ट्य अशी दिसली की ते दगडांपासून बांधलेले होते आणि केवळ संरक्षणासाठी बहुतेक त्या डोंगराळ भूभागाचा उपयोग केलेला दिसत असे. पारंपरिक चिनी किल्ल्यांपेक्षा हे जरा वेगळे होते, कारण चिनी किल्ले हे सपाट प्रदेशात माती व विटांच्या बांधकामावर बांधलेले असतात. संपूर्ण कोरियामध्ये सुमारे 2400 डोंगरी किल्ल्यांची ठिकाणं सापडली आहेत. ही माहिती अतिशय रंजक वाटली आणि अद्भुत वाटली. आता यापुढील भागात आपण अधिक किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया मंडळी. आता मात्र इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे, शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: नमस्कार, मी अनघा। वर्षा गीते या माझ्या नवीन सुरू झालेल्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज या कार्यक्रमाचा 2रा भाग आहे। या कार्यक्रमात आपण वर्षा ऋतूवर आधारित काही गाणी ऐकणार आहोत। आजचे आपले गीत आहे 1979 साली आलेल्या मंजिल या हिंदी चित्रपटातील। गाण्याचे बोल आहेत रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाय मन। या गाण्याच्या 2 आवृत्ती आहेत, एक पुरुष आवृत्ती अर्थात मेल व्हर्जन आणि दुसरी स्त्री आवृत्ती अर्थात फीमेल व्हर्जन। 2 स्वतंत्र प्रसंगामध्ये या दोन्ही वेगवेगळ्या आवृत्त्यांचे चित्रीकरण झाले आहे। किशोर कुमार यांनी गायलेले गाणे हे श्री अमिताभ बच्चन यांच्यावर एका मैफिलीमध्ये चित्रित केले गेले आहे, तर लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे अर्थात स्त्री आवृत्ती ही मौसमी चटर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित केले गेले आहे। हे चित्रीकरण मुंबईच्या भर पावसात झाले आहे। हे गाणे प्रत्यक्ष नायिकेच्या तोंडी न देता संपूर्ण प्रसंगात बॅकग्राऊंडला आपल्यासमोर वाजत राहते। या गाण्यात नायिकेच्या भावनांचे चित्रीकरण केले गेले आहे। या गाण्यातून नायिकेच्या मनातील सर्व भावना या आपल्यासमोर आणल्या गेल्या आहेत। हे गाणे पिलू रागावर आधारित आहे। काफी थाटाचा हा राग असून ओडव संपूर्ण अशी याची जाती आहे। हा पूर्वांग प्रधान राग आहे। काही जाणकारांच्या मते संपूर्ण संपूर्ण अशी याची जाती मानली जाते। यातील वादी ग आणि संवादी नी आहे। जेव्हा एखाद्या रागामध्ये शुद्ध आणि विकृत किंवा कोमल तीव्र अशी विकृत रूपं येतात तेव्हा सर्वसाधारणपणे शुद्ध रूप हे आरोहामध्ये घेतले जाते आणि कोमल अथवा तीव्र रूप हे अवरोहामध्ये घेतले जाते। कोमल रूप हे अवरोहामध्ये घेतले जाते, परंतु हा राग यासाठी अपवाद असून यामध्ये कधी कधी शुद्ध निषादाचा उपयोग आरोहामध्ये, कधी कधी शुद्ध दैवताचा उपयोग अवरोहामध्ये अशा पद्धतीने केला जातो। आता पिलू रागाचे आरोह अवरोह आणि मुख्य अंग हे आपण बघूयात।

यात आरोहामध्ये सर्व शुद्ध स्वर वापरले आहेत. नी सा ग म प नी सा. तर आरोहामध्ये कोमल निषाद आणि कोमल धैवत यांचा वापर केला गेला आहे, तसेच कोमल गंधाराचाही वापर केला गेला आहे. आरोहामध्ये शुद्ध दैवतही आपल्याला दिसतो. कसे ते बघू. इथे कोमल निषाद वापरला गेला आहे. इथे शुद्ध दैवत आहे. कोमल निषाद आणि शुद्ध दैवत असा या फ्रेजमध्ये वापरला गेला आहे. पुढे बघूयात.

कोमल दैवत आणि कोमल गंधार। धापा कोमल दैवत, ग सा कोमल गंधार वापरला गेला आहे। गंधाराला म चा कण आणि सा ला रे चा कण आहे।

मुख्य अंगात कोमल दैवत आणि कोमल गंधार यांचाही वापर दिसतो, तसेच शुद्ध गंधाराचाही वापर आहे.

भीमजीम गिरे सावन या गाण्यात कोमल गंधार, कोमल दैवत, कोमल निषाद हे व्यवस्थित प्रकारे वापरले गेले आहे. त्यामुळे या गाण्यात पिलू रागाचा भास किंवा पिलू रागाचे अंग आपल्याला व्यवस्थित प्रमाणात जाणवते.

ऐकूया पिलू रागावर आधारित हे गाणे. रिमझिम गिरे सावन, गात आहेत सौ अनघा निमगावकर.

0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
3: या पुढील नाट्यपद हे पंडितराज जगन्नाथ या नाटकातील आहे. विद्याधर गोखले यांची ही रचना, संगीत आहे वसंत देसाई यांचं. प्रसाद चावकर यांनी या पदाला स्वरसाद केली आहे आणि हे गीत कलावती रागावर आधारित आहे.

0: आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: श्रोते हो, नाट्यसंगीताचा आपण आस्वाद घेत आहात. कार्यक्रमातील पुढचे गीत ऐकूया मानअपमान या नाटकातील. कृपर खाडीलकर यांची ही रचना, संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं. माणिक वर्मा यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे आणि हे गीत पहाडी रागावर आधारित आहे.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे, शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।
1: रसिक हो, यापुढील नाट्यपद हे विद्याहरण या नाटकातील आहे। कृपा खाडीलकर यांची रचना, संगीत आहे गांधर्व नाटक कंपनी यांचं, गायिका आहे मधुवंती दांडेकर आणि हे नाट्यपद देस या रागावर आधारित आहे।

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: या पुढील नाट्यगीत हे मानपमान या नाटकातील आहे. कुप्रखाडीलकर यांची ही रचना, संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं. जयमाला शिलेदार यांनी या गीताला स्वरबद्ध केला आहे आणि हे नाट्यपद खमाज या रागावर आधारित आहे.

0: यंदा प्रथमच भारतातील सर्वात मोठा ग्रामीण क्रीडा महोत्सव ईशा ग्रामोत्सव यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील स्पर्धा यंदा नाशिक मध्ये रंगणार आहेत. गेली जवळपास 20 वर्षे खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांना एकत्र आणणारा हा उपक्रम आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. त्यामुळे हजारो ग्रामीण नागरिकांना या प्रेरणादायी चळवळीचा भाग बनण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ईशा ग्रामोत्सव ही फक्त क्रीडा स्पर्धा नाही तर गावागावांना एकत्र आणणारा आनंदाचा उत्सव आहे. मैदानावर फक्त खेळाडू उतरतात असं नाही तर संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहतो. यंदा 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 40,000 अधिक गावांमधील 80,000 जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. खेळ संस्कृती आणि एकतेचा हा ग्रामीण भारताचा सर्वात मोठा उत्सव आहे. तर हा ईशा ग्रामोत्सव शनिवार 1 ऑगस्ट सकाळी 8 वाजता मीनाताई ठाकरे इंडोर स्टेडियम इथे होणार आहे. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं आणि या अनोख्या उपक्रमाला आपला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे.
1: आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. आये दिन बहार के या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

आर्थिक गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व, फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अंगरक्षक या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आखो आखो में या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

संगीत नारायण, अभिजीत, अलका याज्ञिक आणि हेमा सरदेसाई यांनी गायलेलं होगी प्यार की जीत या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. समीर यांच्या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: टाइम चेक
3: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
5: संचयात समृद्धी.
6: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: Ladies and gentlemen, brothers and sisters, Hindi mein.

हम करते हैं सेवा, वो खाता है मेवा तोबा, नाम न उसका लेना।

नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे, शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।

0: है तो
1: कुछ कहा।
0: जितना मैं सुलझाऊं और उलझती जाए।
1: सच

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आप erosentertainment.com।
1: आपकी फरमाइश, श्रोते हो तैयार आहत ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमात सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विकास भावे. रात्री 9 प्रसारित होईल गुंजन मनातले याचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या ज्योती चौधरी. रात्री 10 हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. रात्री 10:30 स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्ते आहेत सुहास जोशी. रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित होईल गोंदवलेकर महाराज यांचे विचार हा कार्यक्रम. सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध. सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व. सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. त्यानंतर आपण आमच्या उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता. तर रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मनाचे श्लोक क्रमांक 122। कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनु चक्रपाणी।

अभिमानी श्री राम। श्रोते हो, पुराणातील कथा भक्ती मार्गात भक्ताने भगवंतावरील प्रेमाने गाठलेली अत्युच्च शिखरे दाखवतात। त्यावेळी भगवंत देखील भक्तावरील प्रेम, त्या प्रेमापोटी भक्ताचा सांभाळ रक्षण कसं

0: भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा असा बळीराजा दैत्यकुळात जन्माला आलेला मोठाच पराक्रमी आणि धार्मिक असा राजा होता. आणि आपल्या पराक्रमाने इंद्रपद मिळवण्याचा त्याचे प्रयत्न चालू होते. इंद्रपद प्राप्त व्हावे म्हणून बळीराजाने 100 यज्ञ करण्याची प्रतिज्ञा केली होती. जेव्हा बळीराजाचे 99 यज्ञ पूर्ण झाले त्यावेळी इंद्र घाबरला आणि श्री विष्णूंना शरण गेला. पराक्रमी आणि धार्मिक असा असला तरी दैत्यकुळातील राजा इंद्रपदावर विराजमान होणे सृष्टीच्या रक्षणाच्या दृष्टीने हितावह नव्हतं. म्हणून श्री विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि बळीराजाच्या यज्ञभूमीत प्रवेश केला. यज्ञप्रसंगी दानाचे महत्त्व जाणणाऱ्या बळीराजांनी हे ब्रह्मतेजा तुला काय हवं ते माग असं वामनाला सांगितलं. त्यावर मला त्रिपाद भूमीचे दान दे असं बटू वामन बोलला. एवढीशी मागणी ऐकून बळीराजा हसला पण त्याने त्रिपाद भूदानाचा संकल्प सोडला. इकडे बटू वामनाने विराट रूप धारण केलं. बळीराजाला नारायण रूप वामनाचं विराट दर्शन घेता आलं. ते भाग्य त्याला लाभलं. बटू वामनाने एका पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू असं विचारताच बळीने आपलं मस्तक पुढे केलं. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि पुढील मन्वंतरी तू इंद्र होशील असा वर देऊन त्याला पाताळाचं राज्य दिलं. स्वतः द्वारपाल होऊन तिथे राहिले. भक्ती पूर्णत्व पावली की भक्ता भक्तात भेद उरत नाही. इंद्राच्या अपार शरणागतीने त्याचं इंद्रपद टिकवलं आणि बळीला विश्वरूप दर्शन देऊन चरण स्पर्शाने पवित्र केलं. त्याचा अहंकार निरसन झाल्यावर पाताळाचं राज्य त्याला बहाल केलं. श्रोते हो, या श्लोकाच्या तिसऱ्या चरणात भार्गवराम परशुराम या भगवान विष्णूंच्या 6व्या अवताराची कथा येते. भृगु ऋषींचे वंशज म्हणून भार्गव. सप्त चिरंजीवांपैकी एक असलेले परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र. तपससाधनेसाठी अरण्यात गेले असता सहस्त्रभाऊ या क्षत्रिय राजाने जमदग्नी ऋषींची कामधेनू ही चोरून नेली. परशुरामांना हे समजलं तेव्हा त्यांनी सहस्त्रबाहूचा वध केला. केवळ प्रतिशोध घ्यायचा म्हणून परशुराम आश्रमात नसताना सहस्त्रबाहूच्या मुलांनी जमदग्नी ऋषींचा आश्रम जाळून भस्मसात केला. तेव्हा क्रोधाग्नीने पेटून उठलेल्या परशुरामांनी श्री शंकराची उपासना करून त्यांचा परशु प्राप्त करून घेतला आणि आपल्या ब्रह्मतेजाने क्षत्रियांचा 21 वेळा नितपात करून पृथ्वी ब्राह्मणांसाठी संरक्षित केली. श्रोते हो, पुराणातील या कथा आज ऐकताना आपण त्यातील फक्त मर्म जाणून घ्यायचं, सार घ्यायचं, असार बाजूला सारायचं. अनाचार अत्याचार बोकाळला की परमेश्वर अवतार घेतो आणि आपल्या भक्तांचं रक्षण करतो, त्यांची कधीही उपेक्षा करत नाही. हे जाणून आपण तन्मयतेने अनन्यतेने भक्ती करावी, हो ना. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या.

0: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

संत घरी सरी काय बोलून शिणवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
3: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
3: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, लूट. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गॅरेजमध्ये एक अतिशय महागडी गाडी दाखल झाली. गाडी स्वतः मालकच चालवत होते. गाडीत आधुनिक राहणे असलेल्या दोन सुंदर तरुणी आणि एक वयस्क पण तरीही तरुण दिसण्याचा प्रयत्न करणारी स्त्री होती. गाडीवर चिकटवलेल्या स्टिकरवरून ती गाडी डॉक्टरांची असल्याचे स्पष्ट होत होते. डॉक्टर गाडीतून उतरताना फोनवर कोणाशी तरी पैशांबद्दल कडक आवाजात वाद घालत होते. आवाजात स्पष्ट चिडचिड होती. फोन झाल्यावर डॉक्टरांनी प्रॉब्लेम सांगितला. गॅरेजमधील छोटूने बोनट उघडले. काय रे, किती वेळ लागेल, पटकन उरक, आम्ही घाईत आहोत. डॉक्टरांच्या बोलण्यात उद्धटपणा होता. छोटू, अरे गाडी खूप महागडी आहे, अगदी जपून पण पटकन काम कर, गॅरेजचा मालक राज म्हणाला, आणि त्यामुळे डॉक्टर निश्चिंत झाले. 5 मिनिटात छोटूने काही कनेक्शन्स चेक करून ते नीट केले आणि तो म्हणाला, सर तुम्ही गाडी सुरू करून बघा. छोटू, अरे मी बघतो सर, थकले त्यांना विश्रांती घेऊ दे. राजने प्रयत्न केला पण गाडी काही सुरू झाली नाही. राजने छोटूला आणखी काहीतरी चेक करायला सांगितलं आणि नंतर तो सरांना म्हणाला, एक कनेक्टर बदलायला लागेल. मग बदलवा ना, वाट कसली पाहताय. सर तुम्ही गाडी ठेवून जा, मी सकाळी 10 वाजेपर्यंत गाडी तयार. हो, आम्हाला घाई आहे. सर मला तो कनेक्टर शहरातून आणावा लागेल, नाहीतर तुम्ही असं करा, पुढे 25-30 किलोमीटरवर असलेल्या शहरातील गॅरेजमध्ये गाडी दाखवा. फक्त गाडी बंद पडली तर ढकलून न्यावी लागेल, पण तुम्ही एकटे नाहीत त्यामुळे काळजी कसली. अहो काय बोलता, गाडी बंद पडली तर माझी बायको आणि मुली ढकलतील का गाडी, डॉक्टर चिडून म्हणाले. या छोटूला पाठवा ना कनेक्टर आणायला. राजने कोणाला तरी फोन लावला आणि तो आनंदाने म्हणाला, सर तुम्ही एकदम लकी आहात, हा कनेक्टर माझ्या एका मित्राकडे मिळेल, मी छोटूला पाठवतो. सर 14,000 रुपये लागतील आणि बिल हवे असेल तर 18% GST, माझा मित्र असल्यामुळे 12,000 मध्ये मिळेल. तुम्ही छोटूला पैसे द्या. 12,000 रुपये? अहो माझ्याकडे एवढे कॅश नाही, डॉक्टर म्हणाले. नो प्रॉब्लेम सर, मला गुगल पे करा. पैसे मिळाल्यावर राज म्हणाला, सर हा कनेक्टर बदलल्याने बहुतेक काम होईल, पण मी गॅरंटी काय देत नाही, चालेल ना. बायको आणि दोन्ही कन्यांशी चर्चा करून डॉक्टर म्हणाले, आता दुसरा काही पर्याय नाही, चालेल करा. राजने काय आणायचे ते कागदावर लिहून दिलं आणि तो छोटूला म्हणाला, येताना सगळ्यांसाठी गरम वडापाव आणि बाजूच्या दादाला स्पेशल चहा सांग, त्यात साखर वेगळी द्यायला सांग. किती वेळ लागेल? जवळच आहे, 1/2 तासात येईल. छोटू अपेक्षेपेक्षा लवकर आला. राजने छोटूच्या हातातील पिशवी घेतली. छोटू, सरांना आणि मॅमना वडापाव दे, तोपर्यंत मी हा कनेक्टर लावतो, असे म्हणत राज तत्परतेने कामाला लागला. तेवढ्यात दादाने चहा आणला. मी कनेक्टर लावला आहे, 10 मिनिटं लागतील सेट व्हायला, राज म्हणाला. तुम्ही वडापाव घ्या आणि चहा प्या, डॉक्टर म्हणाले. राजने फक्त चहा घेतला, त्याचं पूर्ण लक्ष कामावर होतं. काही वेळात गाडी सुरू झाली, सर्वांचा ताण कमी झाला. राजने इंजिन 10 मिनिटं सुरू ठेवून घोषित केलं, प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे, आता 1-2 वर्ष निश्चिंत राहा. तुमची मजुरी किती? 4,000 होतात पण तुम्ही 3,000 द्या. आणि चहा वडापावचे? सर ते आमच्याकडून. कमी पैशात झटपट काम झाल्याने डॉक्टर खुश झाले. त्यांनी राज आणि छोटूचे आभार मानले आणि ते प्रसन्न मुद्रेने निघून गेले. आता त्यांना कुठलीही चिंता नव्हती. गाडी गेल्यावर छोटूने विचारलं, उस्ताद चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे मी चौकात भजी खाल्ली, नंतर येताना वडापाव आणला, पण कोणताही कनेक्टर आणला नाही. मग तुम्ही कोणता कनेक्टर जोडला? राज शांतपणे म्हणाला, तू आधीच काम केलं होतंस छोटू, त्यानंतर मी फारसं काही केलं नाही. फक्त मुळातच तिथे असलेला कनेक्टर नीट लॉक केला आणि त्यांना वडापाव आणि चहा दिला आणि तू केलेल्या कामाचेच पैसे घेतले. पण उस्ताद, 400-500 रुपयांच्या कामाची एकदम 15,000 एवढी लूट? राज हसला. 5-6 महिन्यांपूर्वी माझ्या मित्राच्या पायाला दुखापत झाली होती, याच डॉक्टरने त्याच्याकडून 20,000 रुपये घेतले होते. उस्ताद, आजकाल हॉस्पिटल महाग असतं. छोटू म्हणालो. नाही छोटू, राज गंभीर झाला, मी या डॉक्टरांना नर्सशी बोलताना ऐकलं होतं, आज पेशंट कमी होते म्हणून 5,000 च्या जागी 20,000 घेतले. पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना एवढं घाबरवलं की काय बिशाद आहे त्यांची, मी सांगेल ती ट्रीटमेंट न घ्यायला. शेवटी त्यांना थोडीच समजतं मी काय करतो ते. डॉक्टर पुढे असंही म्हणाले, दिवस माझे हे लुटायचे, कष्टा वाचून पैसे उकळायचे, दिवस माझे हे लुटायचे. मी त्यांना फसवलं नाही छोटू, फक्त त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं. छोटू सांग, मी योग्य केलं की अयोग्य? समजलं असतात. आधी अयोग्य वाटलं, पण प्राप्त परिस्थितीत ते योग्यच वाटलं. छोटू म्हणाला, शेवटी काय तर आज नाही तर उद्या शेरास 1,25,000 भेटतोच. शेरास 1,25,000 भेटतोच.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: ऐकूया बेताब या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बेताब या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता.
1: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली. खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यार मेरा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत, एस एच बिहारी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया चोरी चोरी ह्या चित्रपटामधलं गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

0: पाहिजे.
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधलं गीत. अंजान आणि प्रकाश मेहरा यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM वर. मागील भागात आपण सरफेसी कायदा, नोटीस आल्यानंतर काय करावं, कर्जदारांचे हक्क आणि बँकेशी योग्य वेळी संवाद साधण्याचा महत्व जाणून घेतला. आज आपण त्यापुढील टप्पे समजून घेणार आहोत. सिम्बॉलिक पोझिशन म्हणजे काय, फिजिकल पोझिशन कधी घेतले जाते, ऑक्शन कशी होते, DRT मध्ये कधी जाता येतं आणि कर्जदाराकडे शेवटपर्यंत कोणते पर्याय उपलब्ध असतात. चला ह्या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरं ऍडव्होकेट पवन चंद्रात्रे सरांकडून जाणून घेऊया. सर, वेलकम वन्स अगेन.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: सर, सिम्बॉलिक पोझिशन आणि फिजिकल पोझिशन यात नेमका काय फरक आहे?
1: जेव्हा सिक्युरिटायझेशन कायद्याच्या Clause 13(2) अन्वये कर्जदाराला नोटीस जाते, त्याच्यानंतर त्याला 60 दिवसाची मुदत असते. त्या 60 दिवसाच्या मुदतीत त्याने थकीत कर्ज रक्कम भरली नाही तर बँक त्या प्रॉपर्टीचं फिजिकल पोझिशन घ्यायला ती प्रोसेस स्टार्ट करते. आता ही प्रोसेस स्टार्ट करताना सगळ्यात आधी बँक सिम्बॉलिक पोझिशन घेते. सिम्बॉलिक पोझिशन घेण्यामागचा उद्देश असा आहे की जर समजा एखादे फ्लॅट आहे किंवा घर आहे, तिथे एखादा परिवार राहतो आहे, तर बँकेला अधिकार नाही आहे की बँकेचे कर्मचारी तिकडे जाऊन त्यांना तिकडे फोर्स करून त्यांचं सामान बाहेर काढून आणि ते त्याचा ताबा घेणार, हे बँकेला अधिकार नाही आहेत. ह्याच्याकरता सरकारी परवानगी पाहिजे किंवा पोलीस बळ पाहिजे किंवा सरकारी अधिकारी तिथे उपस्थित पाहिजे. मग ह्याच्याकरता तिकडे बँक एक सिम्बॉलिक पोझिशनची नोटीस चिटकून जातं की आजपासून हा फ्लॅट बँकेच्या ताब्यात आहे. सिम्बॉलिक म्हणजे त्याला प्रतिकात्मक म्हणतात, जेणेकरून जो कर्जदार आहे तो त्या फ्लॅटचं काही व्यवहार करू शकणार नाही, किंवा जर एखादा व्यक्ती तो फ्लॅट विकत घ्यायला आला तर त्याला ती नोटीस दिसेल आणि मग पुढचा हे व्यवहार होणार नाहीत. ह्याच्याकरता सिम्बॉलिक पोझिशन घेतलं जातं. एकदा सिम्बॉलिक पोझिशन झालं
0: सर, म्हणजे पेपरमध्ये जर ती आपण नेहमी पाहतो नोटीस आली, दॅट इज पार्ट ऑफ
1: 13(4), 13(4) नोटीस असते.
0: पहिले नोटीस येते आणि मग
1: 13(2) नोटीस ही इंटरनल असते, म्हणजे ती बँक कर्जदाराला पोस्टाने पाठवते, ती त्याच्या घरी येते आणि मग त्याच्यानंतर 13(4) जी नोटीस आहे ती पेपरला येते.
0: अच्छा, आणि मग सिम्बॉलिक पोझिशन होतं.
1: हा, मग सिम्बॉलिक पोझिशन. एकदा 13(4) नोटीस पब्लिश झाली की मग त्या मालमत्तेवर जाऊन सिम्बॉलिक पोझिशन.
0: ओके.
1: आणि मग एकदा सिम्बॉलिक पोझिशन घेतलं की मग पूर्वी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये ह्याची जी ऑर्डर आहे फिजिकल पोझिशनची, तर ती ऑर्डर घ्यायला त्यांना अधिकार होते. पण असं झालं की तिथे सुद्धा खूप हजारो केसेस पेंडिंग राहायला लागल्या आणि मग तिथे सुद्धा डिले व्हायला लागला. म्हणून मग चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट CJM कोर्टाला सुद्धा आता हे अधिकार दिलेले आहेत.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि फिजिकल पोझिशनची ऑर्डर घेऊ शकता.
0: ओके.
1: आणि मग एक तर DM नाही तर CJM दोघा कुठून तरी तुम्ही ही ऑर्डर आणली की ती ऑर्डर आणल्यानंतर मग तुम्ही तिथे ऑर्डर मध्येच लिहिलेलं असतं, एक रेव्हेन्यू अधिकारी असतो आणि एक त्याच्यात पोलीस बळ असतं. मग तुम्ही त्या संबंधित पोलीस स्टेशनला अर्ज करून तिथे म्हणजे पोलीस बळ घेऊन तुम्ही तिथे प्रत्यक्ष तारण मालमत्तेवर जाऊन आणि मग फिजिकल पोझिशन तुम्हाला घेता येतं.
0: अच्छा,

0: सर कोणत्या टप्प्यावर कर्जदार डेट रिकव्हरी ट्रिब्युनल मध्ये जाऊ शकतो?
1: जेव्हा 13-2 ची नोटीसची मुदत संपते आणि जेव्हा 13-4 ची नोटीस येते तेव्हापासून ते ऍक्च्युअल ऑक्शन ह्या पिरियड मध्ये कधी सुद्धा कर्जदार हा DRT कोर्टात जाऊ शकतो.
0: अच्छा.
1: आणि तुम्हाला माहितीच असेल की हा जो सिक्युरिटायझेशन कायदा आहे तर याला ह्याच्या कलम 34 प्रमाणे सिव्हिल कोर्टाला बार आहे. म्हणजे सिव्हिल कोर्टात नाही जाऊ शकत किंवा ही जी ऍक्शन आहे ही बेकायदेशीर आहे, कारण सिव्हिल कोर्टात गेलं तर ती प्रोसिजर खूप लांबते आणि तेच नेमकं या कायद्यामध्ये अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे सिव्हिल कोर्टात तुम्ही जाऊच नाही शकत. तुम्हाला ह्या ऍक्शन थांबवायची असेल किंवा ह्याच्या विरुद्ध जर दाद मागायची असेल तर तुम्हाला DRT कोर्टातच जावं लागतं.
0: अच्छा. सर घर किंवा मालमत्तेचा लिलाव ऑक्शन म्हणजे होण्यापूर्वी कर्जदाराकडे कोणते पर्याय उपलब्ध असतात?
1: जेव्हा बँक सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत ऍक्शन घेते तेव्हा बँकेचा ह्याच्यामध्ये एकमेव उद्देश असतो की कर्ज वसुली. त्याच्यामुळे बँकेला तुमची मालमत्ता विकण्यात आणि ऑक्शन करण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, त्यांना त्यांची कर्ज वसुली पाहिजे असते. त्याच्यामुळे तुम्ही फिजिकल पोझेशन पर्यंत तुम्ही किंवा लिलाव पर्यंत तुम्ही कधी सुद्धा बँकेमध्ये गेले आणि तुमची थकीत कर्ज रक्कम भरली तर त्या ठिकाणी बँक ही ऍक्शन तुमची थांबवू शकते. त्याच्यामुळे कर्जदाराला थकीत रक्कम भरून ही ऍक्शन थांबवणे हा पर्याय कायम अवेलेबल असतो. पण मात्र त्याची जर ऑक्शन नोटीस निघाली आणि त्याच्यानंतर मात्र मग ते असं करता नाही येत, मग तुम्हाला ती ऑक्शन मध्ये प्रॉपर्टी विकत घ्यावी लागेल बँकेकडून, असं एक आहे. आणि या दरम्यान तुम्ही कुठल्या पण पिरियड मध्ये तुम्ही DRT कोर्टात जाऊ शकता. DRT कोर्टामध्ये जायला सुद्धा तुम्हाला काहीतरी ग्राउंड पाहिजे, कारण नुसतं ऍक्शन थांबवण्यासाठी किंवा तुमच्याकडे काहीच ग्राउंड नाहीये तर त्यावेळेस कोर्ट सुद्धा तुम्हाला एवढा रिलीफ देईल याची काही गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे जर काही व्हॅलिड मुद्दे असतील आणि तुमच्यावर जर बँकेमार्फत काही अन्याय झाला असेल तर त्याची दाद तुम्ही निश्चित मागू शकता DRT कोर्टामध्ये.
0: ओके ओके. सर आणि म्हणजे आता आपण बोललो फिजिकल पोझेशन, ही ऑक्शनची नोटीस त्याच्यानंतर?
1: येस, एकदा तुमचं फिजिकल पोझेशन आलं की बँक त्याच्यावर आपलं सील लावतं आणि मग त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात येते. आता बँकेच्या ताब्यात आल्यानंतर त्या प्रॉपर्टीची काळजी घेणे ही सगळी जबाबदारी बँकेकडे येते.
0: राईट.
1: त्याचा मेंटेनन्स करणे, सगळे कुठले खर्च असतील आउटगोइंग असतील ते सगळे भरणे. सिक्युरिटायझेशन कायदा हा इतका व्हास्ट आहे की बँक एखाद्या आस्थापनेचा सुद्धा ताबा घेऊ शकते. म्हणजे एखादी कंपनी आहे ती चालू आहे, त्या चालू कंपनीचा सुद्धा फिजिकल पोझिशन घेऊ शकते आणि ती कंपनी सुरळीत चालू राहील आणि तो कारभार सुद्धा बँक ताब्यात घेऊ शकते. म्हणजे वर्कर्सची देणी किंवा तो बिझनेसच तोपर्यंत जोपर्यंत त्याची विक्री होत नाही
0: ओके
1: तोपर्यंत तो बिझनेसच बँक ताब्यात घेऊ शकते. इतका हा व्हास्ट सगळा कायदा आहे. आणि मग त्याच्यानंतर एकदा तुमच्याकडे फिजिकल पोझिशन आलं मग ऑक्शनची नोटीस निघते. ऑक्शनची नोटीस निघाल्यावर आता बरेचशी ही ऑक्शन प्रोसिजर ही ऑनलाईन झालेली आहे. एक ऑनलाईन एक बिडिंग होतं आणि मग त्याच्यानंतर ज्यांना काही सगळ्यात आधी जे ऑक्शनची नोटीस निघाली की ज्यांना त्या ऑक्शनमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांना EMD भरावा लागतो, म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट.
0: अच्छा.
1: समजा ते बँक त्या त्या थकीत कर्ज त्या मालमत्तेच्या किमतीच्या प्रमाणे ठरतं. समजा 1 कोटीची प्रॉपर्टी असेल तर 5 लाख रुपये EMD भरावा लागतो. मग तो चेक बँकेला द्यायचा, कारण कोणी पण म्हणजे ज्याची ऐपत नाहीये तो सुद्धा त्या ऑप्शनमध्ये बसण्यात पॉईंट नाही. त्याच्यामुळे जे जेन्युइन बायर्स आहेत असेच इथे यावे याच्याकरता EMD हा घेतला जातो.
0: अच्छा.
1: आणि EMD भरून आपण त्या ऑप्शन प्रोसिजरमध्ये येऊ शकतो आणि तिथे प्रत्यक्ष बोली लागते आणि बोलीमध्ये जो हायेस्ट बिल्डर आहे मग त्याला ती प्रॉपर्टी मिळते. आणि ज्यांना ते बिडिंग ज्यांनी घेतलं नाही त्यांचा EMD परत केला जातो. आणि मग त्याच्यानंतर मग एकदा ज्याला बोली लागते ज्याने ज्याची हायेस्ट बोली आहे मग त्याला एक काही 15-20 दिवसाची महिन्याभराची मुदत देऊन मग त्याच्याकडून ते पैसे घेऊन ती प्रॉपर्टी त्याच्या नावाने सेल सर्टिफिकेट म्हणतात त्याला, की त्याच्या नावाने सेल सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. आणि मग ते सेल सर्टिफिकेट मिळालं की त्याची मालकी ही त्या जो काही ऑप्शन परचेसर आहे त्याची होते. आणि हे सेल सर्टिफिकेट रजिस्टर ऑफिस मध्ये नोंदवलं सुद्धा जातं स्टॅम्प ड्युटी भरून, म्हणजे खरेदी सारखं ते नोंदवलं जातं.
0: अच्छा.
1: आणि मग एकदा ते सेल सर्टिफिकेट नोंदवलं म्हणजे त्या बायरकडे त्याचं खरेदी खत आलं आणि फिजिकल पोझेशन पण आलं
0: राईट
1: आणि मग तो त्याचा नवीन मालक होतो आणि त्याच्यातनं आलेल्या पैशातून ही जी काही थकीत रक्कम आहे ही भरली जाते. असं सुद्धा होतं काही वेळेस की समजा एखादी कर्जाची थकीत रक्कम 2 कोटी रुपये आहे आणि मालमत्ता विकून जर 1.5 कोटी रुपये आले तर 50 लाखासाठी बँक परत वेगळी त्याच्याविरुद्ध वसुलीचा दावा हा सिव्हिल कोर्टात करू शकतो.
0: ओके सिव्हिल कोर्टात करू
1: सिव्हिल कोर्टात कारण आता प्रॉपर्टी तर नाही राहिली.
0: बरोबर
1: एकच प्रॉपर्टी होती ती विकून एवढी रक्कम आली मग आता उरलेले पैसे वसूल करण्यासाठी मग सिव्हिल कोर्टामध्ये.
0: सर आता भरपूरदा मी असं पाहिलं माझे परिचित लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की ओळखीचा आहे म्हणून ते गॅरंटर झाले आणि असा एक लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे की म्हणजे गॅरंटर असलेल्या व्यक्तीची जबाबदारी नेमकी काय असते आणि गॅरंटरने कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
1: हो हा पण एक म्हणजे फारच कळीचा मुद्दा आहे असं म्हणू शकतो आपण कारण आमच्याकडे सारखं कोणीतरी गॅरंटर या मुद्द्यावर येत असतं आणि आमच्याकडे सल्ला विचारायला येत असतं. तर गॅरंटर हा जो आहे हा त्या कर्जाच्या रिपेमेंटसाठी इक्वली जबाबदार असतो. म्हणजे जेवढा कर्जदार जबाबदार आहे तेवढाच जबाबदार हा गॅरंटर पण असतो. त्याच्यामुळे कोणाच्याही कर्जाला गॅरंटर व्हायच्या वेळेस तुम्हाला हा विचार डोक्यात यायला पाहिजे की जर ह्याने कर्ज नाही भरलं तर आपल्याला भरावं लागेल. त्याच्यामुळे गॅरंटरची ही जबाबदारी इक्वल आहे त्या कर्जदारा सोबत. काही काही ठिकाणी असं पण होतं आता एक सहकारी ज्या बँका आहेत सहकारी बँकांना एक विशेष एक अधिकार आहे की ते गॅरंटरच्या प्रॉपर्टीवर सुद्धा बोजा लावू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ मी कर्ज घेतला आणि माझा एक मित्र आहे तर तो त्याला गॅरंटर झाला
0: राईट.
1: आता मी कर्ज घेतलं त्याच्यासाठी माझी जी प्रॉपर्टी आहे ती मी बँकेला मॉर्गेज ठेवली. मी कर्ज भरलं नाही आणि बँक गॅरंटरकडे सुद्धा ती डिमांड करू शकते ते कर्ज रक्कम आणि त्याला प्रेशर टाकण्यासाठी बँक गॅरंटरच्या प्रॉपर्ट्या शोधून त्या प्रॉपर्टीने सुद्धा बोजा लावू शकते. ती प्रॉपर्टी विकू नाही शकत कारण ती तारण नाहीये म्हणून पण त्या प्रॉपर्टीने सुद्धा बोजा लावू शकते.
0: अच्छा
1: आणि एकदा समजा गॅरंटरच्या प्रॉपर्टीवर बोजा आला मग त्याला पण एक प्रेशर येतं आणि मग तो एक तर कर्जदारावर प्रेशर टाकेल नाहीतर स्वतः पैसे भरून टाकेल. तर अशा पद्धतीने म्हणजे हे सगळे असे विषय आहेत की काही करून कर्ज वसुली ही स्पीडी व्हायला पाहिजे.
0: बरोबर
1: कर्जदाराला कुठलेही असे पळवाटा काही त्याला सापडला नाही पाहिजे की जेणेकरून तो कर्ज वसुली लांबवेल.
0: लांबवेल म्हणजे गॅरंटरने समजायला पाहिजे की इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही स्टेप्स इन द शूज की
1: येस. आणि आमच्याकडे बऱ्याच वेळेस असं पण लोक तक्रार घेऊन येतात की त्याच्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी आहे भरपूर पण बँक त्याची प्रॉपर्टी घेत नाही किंवा त्याच्याकडे मागत नाही आमच्याकडे फोर्स करतात. तर बँकेने पहिले त्याची प्रॉपर्टी विकली पाहिजे कर्जदाराची आणि मग तरी नाही घेत तर आमच्याकडे यायला पाहिजे. पण ऍक्च्युली गॅरंटर घेतास त्याच्यासाठी कारण जर कर्जदार जर रिस्पॉन्स करत नसेल तर गॅरंटरकडे येतात की त्याच्याने ह्याला प्रेशर केलं तरी तो कर्जाला प्रेशर करेल आणि मग त्याच्याकरता हे गॅरंटरवर प्रेशर टाकण्यासाठी या अशा पद्धतीच्या बँक हे उपाय करत असतं. एक अजून एक म्हणजे मला सगळ्या श्रोतांना सांगायला आवडेल की माझ्याकडे परवाच एक केस होती की बँकेमध्ये रेफरन्स नावाचा प्रकार असतो की आता हल्ली बऱ्याचशा बँका गॅरंटर घेत नाही पण रेफरन्स घेतात की एक जस्ट रेफरन्स कोणीतरी द्या. आता एका बँकेने काय केलं की नुसतं रेफरन्स म्हणून एखाद्याचं नाव टाकलं होतं पण त्याने कागदपत्र करताना त्याला गॅरंटर म्हणून घेतलं.
0: अरे बाप
1: त्याच्यामुळे तो गॅरंटर झाला आणि ह्यांचं कर्ज थकीत झालं. ह्यांचं कर्ज थकीत झाल्यामुळे आणि हा अजून एक सांगायचं होतं की जर एखाद्या कर्जामध्ये जर एखादा गॅरंटर असेल आणि जर त्या कर्जदाराचं कर्ज थकलं तर ते गॅरंटरचं सुद्धा सिबिल स्कोर खराब होतो.
0: राईट
1: म्हणजे त्याने त्याचं जरी त्या क्रेडिट हिस्ट्री त्याची खूप चांगली आहे पण कोणाला तरी कर्जाला गॅरंटर असल्यामुळे त्याचा सुद्धा सिबिल स्कोर खराब होतो आणि त्याला पुढे कर्ज मिळण्याला अडचणी येत. त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत की कोणालाही गॅरंटर राहताना ह्या गोष्टीची पूर्ण खात्री करा. त्याच्यानंतर कोणाला आपण जर कुठल्याही कर्जासाठी कुठला रेफरन्स देतोय तर ही खात्री करा की तो फक्त रेफरन्सच आहे आणि रेफरन्स सांगून गॅरंटर म्हणून तुम्हाला घेतं नाहीये ना.
0: बरोबर
1: ह्याची पण एक खात्री करा. आणि जर जो कर्जदाराला जर तुम्ही त्याने कर्ज नाही फेडलं तर त्याचा परिणाम तुमच्या पण क्रेडिट स्कोरवर होणार आहे आणि तुम्हालाही अडचणी येणार आहेत. तर हा सगळा विचार गॅरंटर होताना पहिले
0: करायला म्हणजे थोडक्यात गॅरंटरची महत्वाची म्हणजे मोठी जबाबदारी समजून घ्या.
1: कर्जदारापेक्षा जास्त जबाबदारी गॅरंटरची होऊन जाते.
0: सर, होम लोन, बिझनेस लोन आणि कमर्शियल प्रॉपर्टी संदर्भात सर्फेसीच्या प्रक्रियेत काही फरक असतो का?
1: सर्फेसी कायदा हा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा असा आहे की ज्याच्यामध्ये बँकेचा सिक्युरिटी इंटरेस्ट तयार होतो. म्हणजे थोडक्यात की एखादी प्रॉपर्टी कुठल्याही लोनसाठी बँकेला तुम्ही तारण ठेवली मग ती प्रॉपर्टी विकण्यासाठी सर्फेसी कायदा आहे. समजा तुम्ही हाऊसिंग लोन घेतलं तर जे घर तुम्ही खरेदी करताय ते तारण असतं. तुम्ही बिझनेस लोन घेतलं तर त्याच्याकरता तुमच्या ज्या वैयक्तिक मालमत्ता आहेत त्या तारण असतात. किंवा अजून कोणतं कमर्शियल प्रॉपर्टीचं लोन घेतलं, जी प्रॉपर्टी म्हणजे ज्या प्रॉपर्टीचं तुम्ही गहाणखत करून दिलं बँकेला आणि बँकेकडे जी प्रॉपर्टी गहाण ठेवली ती गहाण मालमत्ता विक्री करून कर्ज वसुली करण्याचा अधिकार हा बँकेला या सिक्युरिटायझेशन कायद्याने आलेला आहे. अजून एक आहे की जर एखादा मगाशी आपण गॅरंटर बद्दल चर्चा केली, एखादा व्यक्ती जर कर्जदाराला गॅरंटर आहे तर सिक्युरिटायझेशन कायद्याच्या आणि ती पण गॅरंटरची प्रॉपर्टी मॉर्गेज नाहीये तर सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत गॅरंटरची प्रॉपर्टी बँक विक्री करू शकत नाही. फक्त काही बँका त्याच्यावर बोजा लावतात पण जसं ही आपण आता जी प्रोसिजर सगळी पाहिली त्या प्रोसिजरच्या अंडर गॅरंटरची प्रॉपर्टी ही विक्री करू शकत नाही फक्त कर्जदाराची. म्हणजे कर्ज कुठलंही असो पण जर प्रॉपर्टी मॉर्गेज असेल तर हा कायदा लागू होतो.
0: सर, तुमच्या अनुभवातून कर्जदाराकडून सर्वात जास्त कोणत्या चुका होतात ज्यामुळे परिस्थिती आणखी कठीण होते?
1: कर्जदार हा कर्ज वसुली कधी कधी खूप लाईटली घेतो आणि पूर्वी तर हे सिव्हिल कोर्टामध्ये जेव्हा केसेस वसुलीच्या जायच्या त्यावेळेस खूप क्लुप्त्या होत्या की ही कर्ज वसुली लांबवायची कशी, तारीख वर तारीख
0: बरोबर
1: किंवा दर तारखेला काहीतरी नवीन ऍप्लिकेशन किंवा नवीन डॉक्युमेंट. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर पूर्वी असं असायचं की कर्जदार म्हणायचं की ह्या माझ्या सह्याच नाहीये, मी कर्ज घेतलंच नाहीये, म्हणजे इथपासून सुरुवात व्हायची. आणि मग ते बँकेला सिद्ध करावं लागायचं की ह्या कशा सह्या आहेत याच्या आणि ह्याने कसे डॉक्युमेंट दिलेले आहेत हे बँकेला सिद्ध करावं लागेल. त्याच्यातच खूप वेळ निघून जाईल. म्हणजे कुठल्याही सिव्हिल कोर्टामध्ये दावा गेला तर कर्जदाराचा सगळ्यात पहिला डिफेन्स हा असायचा की मी या बँकेतून कर्जच घेतलं नाही कधी. आणि मग त्याच्याकरता मग हे सगळं की ह्या माझ्या सह्याचं नाही आणि मग तिथे वसुली ही खूप लेंदी व्हायची. पण आता तसं नाहीये. आता सिक्युरिटायझेशन कायदा आहे त्याच्यामुळे या कायद्यामध्ये टाइमलाईन आहे. तर असं कोणीही किंवा कोणाच्या आयक्यू माहितीवर की बँक काय करू शकत नाही किंवा इतकं सोपं नाही किंवा हे इतकं लगेच आपल्या प्रॉपर्टीवर काही होणार नाही हे थोडस म्हणजे आता स्पीड खूप झालेला आहे आणि बँका सुद्धा त्यांच्याकडे रिकव्हरीच्या टीम्स आहेत, रिकव्हरी एजंट्स आहेत किंवा हे सर्फेसी कायद्या अंतर्गत जे काही एजन्सी आहेत ते एजन्सी मार्फत अजून प्रोफेशनल अजून फास्ट काम हे केलं जातं. त्याच्यामुळे खूप स्पीडअप होऊन जातं. म्हणजे कधी कधी आपल्याला कळताना कळत तोपर्यंत आपली प्रॉपर्टीची विक्री होऊन जाते.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे हे थोडस लाईटली न घेता ज्या आपण ज्या आतापर्यंत स्टेप्स पाहिल्या किंवा योग्य कायदेशीर सल्ला घेऊन किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटून कसं आपलं ही जी वसुली आहे ही थोडी थांबेल, बँकेकडून काही सवलत मिळेल आणि हे सगळं पीसफुली कसं आपलं हे सेटल करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
0: बरोबर. सर, शेवटी प्रत्येक कर्जदाराने कर्ज घेताना आणि परतफेड करताना कायम लक्षात ठेवाव्यात अशा तीन महत्वाच्या गोष्टी कोणत्या असाव्यात?
1: कर्जदाराने कर्ज घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण कोणत्या टर्म्स वर कर्ज घेतोय, आपल्याला व्याजदर किती आहे, त्या व्याजदराचा टाईप काय आहे, फ्लोटिंग आहे की रेपो रेट प्रमाणे तो कमी जास्त होणार आहे आणि आपलं टेन्युअर किती आहे, हे सगळे जे सँक्शन टर्म्स आहेत या सँक्शन टर्म्स या खूप लक्षात घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर जर दुर्दैवाने जर कर्ज नाही भरता आलं किंवा एनपीए झालं आणि जर अशा पद्धतीचे रिकव्हरी प्रोसिडिंग जे आपल्या विरुद्ध सुरू झाल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता ह्या टाइम टू टाइम या सगळ्या फॉलो करून जर आपल्याला कुठं न्याय मिळायचा चान्स असेल तिथे निश्चितच वकिलांचा किंवा कायदेशीर तज्ञांचा त्याच्यामध्ये सल्ला घेऊन हा आपण ही प्रोसिजर कशी आपल्या विरुद्ध न जाता आपल्याला कसा न्याय मिळेल अशी काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर म्हणेल की बँकेचा पैसा हा पब्लिकचा पैसा आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा एक सामाजिक भान ठेवून की जेव्हा आपल्याला बँकेने अडचणीमध्ये मदत केलेली आहे तशा आपल्यासारख्याच इतर लोकांना सुद्धा ही मदत व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण घेतलेलं कर्ज हे वेळेत भरलं गेलं पाहिजे याचं एक सामाजिक आपण एक भान ठेवून आणि ही इकॉनॉमी कशी आपली व्यवस्थित सुरू राहील ह्याच्याकरता आपण सुद्धा हातभार लावला पाहिजे. तर ही एक आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती सगळ्यांनी पाळली पाहिजे असं मला वाटतं.
0: सर आज आपण सरफेसी प्रक्रियेतील पुढील टप्पे पोझिशन ऑक्शन DRT गॅरंटरची जबाबदारी आणि कर्जदाराने टाळावयाच्या सामान्य चुका याविषयी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: तुमच्याकडेही असा एखादा कायदेशीर प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला तज्ज्ञांकडून जाणून घ्यायचं आहे आम्हाला व्हॉट्सअप करा 8380161512 83816512. तुमचाच प्रश्न कदाचित न्याय संवादच्या पुढील भागाचा विषय ठरू शकतो. मी विवेकराज ठाकूर आज निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. धन्यवाद.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आन बान या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: आपकी फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोतेहो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता, आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि हे गीत आहे नमक हलाल या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: आनंद मिलिंद ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात आई मिलन की रात या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद.

0: चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं कैफे आझमी यांचं. हीर रांझा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत. सुनहरा संसार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांच्या गीताला संगीताने सजवलं आहे नौशाद यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले आणि तलत अजीज यांनी गायलेलं लोरी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूया. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आणि कार्यक्रमात हे गीत आहे कमांडो या चित्रपटामधलं. अलिशा चिनॉय, विजय बेनेडिक्स आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं. अंजान यांची गीतरचना. संगीतकार बप्पी लहरी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आपकी कसम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुलताना डाकू या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे कैफिया आझमी यांची आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
2: स्मृती भाग 13. समग्र भारत वर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण पराशर स्मृतीमधील काही श्लोकांचा विचार करणार आहोत. धर्मो जितो ह्यधर्मेण जित सत्यो नृतेन च जिता भृत्येस्तु राजान स्त्रीभिश्च पुरुषा जिताहा. कलियुगात अधर्माने धर्माला जिंकले आहे, खोट्याने सत्याला जिंकले आहे, सेवकांनी राजास जिंकले आहे व स्त्रियांनी पुरुषास जिंकले आहे. यातील चूक शोधून सापडणार नाही ना? त्या काळात म्हणजे कृष्ण जन्माचे अगोदर पराशरांनी आपला पुत्र व्यासमुनींना सांगितलेला विचार आहे. युगांचेही पलीकडे पाहण्याची दृष्टी त्यांची होती हे तर स्पष्ट होतेच, आणि त्यांचेवर शिंतोडे कोण उडवते? ज्याला परवा काय खाल्लं हे आठवत नाही, छानच जगतो आपण. लवणम मधु तैलंच दधि तक्रम घृतम पयाहा न दुष्येत शूद्र जातीनाम कुर्यात सर्वस्य विक्रयम. लवण म्हणजे मीठ, मध, तेल, दही, ताक, तूप आणि दूध हे शूद्र जातीच्या स्पर्शाने दूषित होत नाही, त्यांनी त्याची विक्री करावयास हरकत नाही. या श्लोकाने शूद्राचे हीनत्वच काढून टाकले आहे असे भासत नाही का? हा शूद्राच्या श्रीमंतीचा जसा विचार आहे तसाच गोपालनाचे महत्व समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत नेणारा विचार नाही वाटत कुणाला? सर्व समाजास लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचा विक्रयच करण्याची परवानगी नियमाने मिळत असेल तर नीतीशास्त्रकारांचा वाईटपणा कोणता असू शकतो? खचितच नाही. प्राप्नोती सूतकम गोत्रम चतुर्थ पुरुषेण तू दायाद विच्छेद अमाप्नोती पंचमो वात्मवंशजा. गोत्रात चौथी पिढीपर्यंत सूतक चालते. आपल्या वंशातील पाचवा पुरुष त्या सूतकापासून विच्छेदास पात्र आहे. आमच्याकडे 7-8 पिढ्या झाल्या तरी पिढी तोडली जात नाही, सूतक धरले जाते, माणसे अडकून पडतात, नावे ठेवली जातात, म्हणून हा श्लोक देण्याचे प्रयोजन आहे. यम यज्ञ संघैस तपसा च विद्यया स्वर्गै शिणो वात्र यथैव विप्राहा क्षणेन यांत्येव हि तत्र वीराहा प्राणान सुयुद्धेन परित्यजंतः. या लोकात स्वर्गाची इच्छा करणारे ब्राह्मण असंख्य यज्ञ, तप आणि विद्येद्वारा जिथपर्यंत कसे बसे पोहोचतात तिथपर्यंत उत्तम युद्धात प्राणांचे बलिदान करणारे वीर क्षणात पोहोचतात. खरंच आपण एखाद्या ब्राह्मणापेक्षा बलिदान देणारे वीराचं, शहीदाचं गुणगान किती गातो ना, हेच जर स्मृतीत सांगितले असेल तर स्मृती वाईट कशा असू शकतात? द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिव्रांग योग युक्तश्च रणे चारि मुखे हतः। या लोकात दोन पुरुष सूर्यमंडल भेदन करणारे असतात। सूर्यमंडल भेदनाचा माझा साधा अर्थ, ज्याच्या सद्गुणांचा उल्लेख त्याचे मृत्यूपश्चात वारंवार होतो। एक योगयुक्त संन्यासी व दोन समोरासमोर युद्ध करून मेलेला क्षत्रिय। किती खरेपणा आहे या श्लोकात? आजही आम्ही अब्दुल हमीद या वीराचे नाव गर्वाने घेतोच ना। रणात मरणे म्हणजे मुक्ती, सार्थ कराया गीता उक्ती, क्षात्र धर्म तो राखू जगती अनासक्त होऊनी। या माझ्या वडिलांच्या काव्यपंक्ती मला आठवल्या नाही तर मी पुत्र कसा? याही श्लोकात उत्तम क्षात्रधर्म समजवलाय ना। तसेच सध्याचा योगी आखाडा साधू कल्पवृक्ष गिरी महाराज व त्यांचे शिष्य आणि ड्रायव्हर यांची निर्घृण निर्मम हत्या झाली आणि तीही पोलिसांच्या समोर, त्यांचीही नावे सातत्याने घेतली जातीलच। त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आजही अर्पण करतो। असे असेल तर स्मृती वाईट कशा? विनंती इतकीच, पराशर स्मृती वाचनीय आहेत। उद्या काही श्लोक पाहू। इत्यलम, धन्यवाद।
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि मी तुम्हा सगळ्यांचं आपल्या आनंद गण लता या कार्यक्रमाच्या 17व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, साधारणपणे आपल्याला असं आढळून येतं की एखादा गायक किंवा गायिका ज्या वेळेला आपलं गाणं रेकॉर्ड करतात त्यावेळेला ते गाणं कसं झालं आहे हे ऐकण्यासाठी ते स्टुडिओमध्ये थांबतात। ते गाणं कसं झालं आहे ते ऐकतात, लोकांच्या प्रतिक्रिया आजमावतात। पण लता दिदींचं मात्र वेगळंच, त्या कधीही आपलं गाणं ध्वनिमुद्रित झालं की ते ऐकायला तिथं अजिबात थांबत नाहीत। गाणं चांगलं झालंय की नाही हे ठरवण्याची जबाबदारी त्या संगीतकार, दिग्दर्शक आणि ध्वनिमुद्रणकार यांच्यावर सोपवून मोकळ्या होतात आणि त्यांना ही खात्री असते की जे द्यायचं ते आपण 100% दिलेलं आहे, त्यामुळे गाणं चांगलंच होणार। पण त्या ठिकाणी न थांबण्याचं आणखीन एक कारण दीदी सांगतात, ते कारण कोणतं हे आपण एक गीत ऐकल्यानंतर बघूया। गीत आहे धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार कैफी आजमी यांच्या। या गीताला हेमंत कुमार यांचं संगीत आहे आणि अनुपमा या चित्रपटामधलं हे गीत आहे, ऐकूया।

मंडळी, एखादं गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर दीदी स्टुडिओत का थांबत नाही त्याचं कारण सांगताना त्या म्हणतात की माझं गाणं संपल्यानंतर तिथे माझी वारेमाप प्रशंसा केली जाते आणि मला त्याची नेहमीच भीती वाटते. पुष्पगुच्छ, हार, फोटो इथपर्यंत ठीक आहे हो, पण लोक माझी आणि माझ्या गाण्याची इतकी तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात की जणू तेच माझ्या करिअरचं सर्वोत्तम गीत आहे असं मला वाटायला लागतं. पण मला स्वतःला मात्र इतकी खात्री नसते, मी तर अगदी शर्मिंदा होऊन जाते. दीदींचे हे बोल त्यांच्या विनम्रतेचे निदर्शक आहेत, त्यांचा मोठेपणा ते दाखवतात. मंडळी, एक गीत आपण ऐकूया, शर्म आती है मगर आज ये कहना होगा. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीताला आर डी बर्मन यांचं संगीत आहे आणि पडोसन या चित्रपटामधलं हे गीत आहे, ऐकूया.

मंडळी, दीदींवर एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्या कलाकारांना दीदींनी त्यांच्यावरती किती उपकार करून ठेवले आहेत याची कदाचित कल्पना नसते. दीदींनी जेव्हा गायला सुरुवात केली त्यावेळेला परिस्थिती अशी होती की त्यावेळी गाण्यांच्या ज्या रेकॉर्ड्स निघत असत त्यावर गायकाचं नाव टाकलं जात नसायचं. दीदींनी ते नाव टाकायला लावून त्या प्रथेची सुरुवात केली आणि एक प्रकारे गायकांना न्याय मिळवून दिला. चित्रपटांना आणि चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना अनेक वर्षांपासून फिल्मफेअर राष्ट्रीय पुरस्कार दिले जायचे, पण त्यात चित्रपटाचं पार्श्वगीत गायन करणाऱ्यांसाठी म्हणजे गायकांसाठी पुरस्कारच नव्हते. दीदींनी त्यासाठीही संघर्ष केला. पार्श्वगायकांना या समारंभात पारितोषिक मिळण्याचा मार्ग दीदींमुळेच मोकळा झाला. 1958 पासून पार्श्वगायनासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. लता दीदींचं मोठेपण एवढं की त्यांनी स्वतः 1969 पासून आपण हा पुरस्कार स्वीकारणार नाही असं जाहीर केलं. असं करण्यामागे त्यांचा उद्देश नवीन गायकांना देखील पुरस्कार मिळण्याची संधी मिळावी हा होता. आणि दीदींच्या या निर्णयामुळे नवीन पार्श्वगायकांना पुरस्कार मिळण्याचा मार्ग खुला झाला. एक गीत आपण ऐकूया, दो पल रुका ख्वाबों का कारवा, जावेद अख्तर यांचं हे गीत, मदन मोहन यांचं संगीत आणि वीर झारा या चित्रपटामधलं हे गीत आहे, ऐकूया.

मंडळी, दीदींनी कलाकारांसाठी आणखीन जे काही योगदान दिलेलं आहे तेही आपण पाहूया. सुरुवातीच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की गायकाला एकदा त्याच्या गाण्याची ठरलेली रक्कम दिली की पुढे त्या गाण्याच्या ज्या रेकॉर्ड्स खपायच्या त्यावरचं उत्पन्न रेकॉर्डिंग कंपनी आणि निर्माते तह हयात वाटून घ्यायचे. पण दीदींनी त्यांच्याशी संघर्ष करून निर्मात्यांना आणि रेकॉर्ड्स कंपन्यांना रॉयल्टी द्यायला भाग पाडलं. मंडळी, चित्रपटसृष्टीमध्ये दोनच असे कलाकार होते की जे रॉयल्टी शिवाय कधीही काम करायचे नाही त्या काळात सुद्धा. त्यापैकी एक होते संगीतकार ओपी नय्यर आणि दुसऱ्या म्हणजे लता दीदी. मंडळी, किशोर कुमार प्रख्यात गायक हे सुद्धा अतिशय महान असे कलाकार होते, पण पैशाच्या बाबतीत मात्र अत्यंत व्यवहारी. हातात पैसे पडल्याशिवाय ते कामच करायचे नाहीत. जोपर्यंत हातात पैसे पडायचे नाहीत तोपर्यंत त्यांच्या गळ्यामध्ये खरखर असायची. एकदा हातात पैसे पडले की मग मात्र ते गाण्याचं सोनं करायचे. एक गीत आपण ऐकूया, लता दीदी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं, छेडो ना मेरी जुल्फे सब लोग क्या कहेंगे. मजरू यांच्या या गीताला चित्रगुप्त यांचं संगीत आहे आणि गंगा की लहरे या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकूया.

0: मंडळी,
1: सुप्रसिद्ध निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर तर गायकांना रॉयल्टी देण्याच्या विरोधात होते. राज कपूर हे तसे पैशाच्या बाबतीत फारच व्यवहारी आणि गायकांना रॉयल्टी देण्याच्या मुद्द्यावर ते कोणाचंही ऐकून घेण्यासाठी तयार नसायचे. गायकांना रॉयल्टी द्यायचीच नाही हे त्यांचं ठाम मत. पण दीदींशी त्यांचे ज्या वेळेला संबंध आले त्यावेळेला त्यांना आपलं हे मत बदलावं लागलं. एकदा असं झालं की दीदींनी आपलं गाणं गायल्यानंतर त्यांना जेव्हा त्यांचे पैसे मिळाले नाहीत त्यावेळेला दीदींनी त्यांच्या पुढील चित्रपटासाठी गाणं गायचंच नाकारलं आणि मग नाईलाजानं का होईना पण राज कपूर यांना आपली भूमिका बदलावी लागली. ऐकूया राज कपूर यांच्याच संगम या चित्रपटामधलं एक गीत, मैं का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया. हे गीत हसरत जयपुरी यांचं आहे आणि या गीताला शंकर जयकिशन यांचं संगीत आहे. ऐकूया.

मंडळी, सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याशी मात्र रॉयल्टीच्या मुद्द्यावरून लता दीदींचे मतभेद झाले होते. रफी साहेब गायक म्हणून आणि माणूस म्हणूनही महान होते, पण त्यांच्या या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा रेकॉर्डिंग कंपन्यांनी करून घेतला आणि त्यांना आपल्या बाजूने फितवलं. असं साधारणपणे 3 वर्षांचा काळ गेला आणि या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये लता दीदी आणि रफी साहेब यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. आणि त्यामुळं झालं काय की चित्रपट रसिक या दोघांच्या चांगल्या गीतांना मात्र मुकले, पण पुढे हा दुरावा दूर झाला. मंडळी, मोहम्मद रफी यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला दीदींना अपार दुःख झालं. त्यांचे उद्गार होते, काय बोलू, आकाशातल्या चंद्राचा अस्त झाला की चित्रपट संगीतातल्या सूर्याचा हे समजतच नाही. पुढं दीदींच्या अनेक दौऱ्यांमध्ये त्यांना श्रद्धांजली म्हणून ताजमहाल चित्रपटातलं त्या दोघांनी गायलेलं जो वादा किया वो निभाना पडेगा हे गीत त्या मोहम्मद रफी यांना श्रद्धांजली म्हणून म्हणायच्या. तेच गीत आपणही ऐकूया, जो वादा किया वो निभाना पडेगा. साहिर लुधियानवी यांच्या या गीताला रोशन यांचं हे संगीत ताजमहाल चित्रपटामधलं ऐकूया.

मंडळी, एकदा लंडनमध्ये दीदींचा कार्यक्रम करायचं ठरलं होतं. त्यावेळेसची ही गोष्ट मी आपल्याला सांगतोय. दीदींचा कार्यक्रम म्हणजे रसिकांची गर्दी होणार आणि मग साहजिकच अशा कार्यक्रमासाठी जागासुद्धा मोठी हवी आणि म्हणून जागेचा शोध घेण्यात आला आणि आयोजकांना असं आढळून आलं की त्यासाठी योग्य जागा म्हणजे लंडनमधला प्रतिष्ठित अल्बर्ट हॉल. या हॉलमध्ये कार्यक्रम सादर करायला मिळणं हे कलाकार लोक आपलं भाग्य समजतात, पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. इंग्लंडच्या परंपरेनुसार अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम सादर करण्याची परवानगी कोणाला होती? तर फक्त ही परवानगी ब्रिटिश नागरिकांपुरतीच मर्यादित होती मंडळी. आणि त्याचा परिणाम असा झाला की दीदींच्या या कार्यक्रमासाठी चक्क परवानगी नाकारण्यात आली. दीदींना हा आपल्या देशाचा आणि आपला मोठा अपमान वाटला आणि त्याने ठरवून टाकलं की कार्यक्रम करायचा तर अल्बर्ट हॉलमध्येच, नाही तर नाही करायचा. शेवटी ब्रिटिश प्रशासनाला दीदींपुढे मान तुकवावी लागली आणि सारे नियम आणि संकेत बाजूला ठेवून दीदींच्या कार्यक्रमाचं मोठ्या सन्मानानं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. मंडळी, आपल्याला माहिती असेल की दीदींची निवड राज्यसभेवरही खासदार म्हणून झाली होती, पण ज्या वेळेला त्या खासदार झाल्यात त्यावेळेला त्यांना जो निधी खासदार म्हणून मिळत होता या निधीचा उपयोग त्यांनी विधायक कामासाठी केला. त्या स्वतःच्या खर्चानं दिल्लीला जायच्या आणि यायच्या, स्वतःच्या खर्चानं तिथल्या हॉटेलमध्ये राहायच्या, खासदारांना मिळणाऱ्या फोन, गॅस कनेक्शन, प्रवास भत्ता यासारख्या सगळ्या गोष्टी नाकारून त्यांनी एक आदर्श घालून दिला. तर मंडळी, आज इथं थांबूया. या कार्यक्रमाचा समारोप आपण एका सुंदर गीतानं करूया. लता दीदी आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे, कभी रात दिन हम दूर थे, दिन रात का अब साथ है. आनंद बक्षी यांचं हे गीत, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आहे आणि आमने सामने या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकूया. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं कहानी किस्मत की या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जय विजय या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत लाल पत्थर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत तुफान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बंटवारा या चित्रपटामधलं. शब्दरचना हसन कमाल यांची, ऐकूया लता मंगेशकर आणि इला अरुण यांच्या आवाजात. संगीत दिलंय लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

डिस्को डान्सर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरी यांचं संगीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पार्वती खान यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूया सपन जगमोहन यांचं संगीत असलेलं नक्षलालपुरी यांचं गीत चेतना या चित्रपटामधलं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे इंदिवर यांचं, मुकेश यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात पूरब और पश्चिम या चित्रपटामधलं.

0: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान, अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे गुलजार यांची, संगीतकार शंकर जयकिशन, आणि हे गीत ऐकूयात सीमा या चित्रपटामधलं.

आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. किशोर कुमार, दिलराज कौर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजामध्ये या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी. स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380106508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8300160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: जाते।
1: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ। जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178861 आणि गणेश सोमवंशी, 83800016508। महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना, साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: है तेरी
1: मौत इतनी हसीन। अए ये नागन डस ले तो क्या कहना।

0: વિશ્વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते

0: संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.